घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 29 ऑगस्ट. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग. द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे? भगवंतापासूनच सर्व झाले, एकापासून दोन झाले, आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आलं. मायेमध्ये सापडलं नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली, तिला कल्पनेनंच मारावी. एकच करावं, अद्वैतात जे राहिलं त्यांच्या नादी आपण राहावं. भगवंताचे होण्याकरता ज्यानं मी वेगळा झालो ते सोडावं. ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावं. माया तरी भगवंतामुळेच झाली. जो भगवंताचा होतो त्याला माया नाही वाटत. मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावं म्हणजे माया बाधत नाही. भगवंताचं नाम हे स्थिर आहे पण रूप मात्र सारखं बदलतं. प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे. जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते सर्व रूपच आहे. भगवंताच्या नामामध्ये मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव आहे आणि म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान.

0: जी विद्या केवळ नोकरीचं साधन आहे ते अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी, ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे आणि म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये. एखाद्या वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठं सुख समाधान आणि आनंद आहे का, पण तो संशय काही बरोबर नाही, कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचं नावच कसं निघेल. असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते, यावरून असं स्पष्ट दिसतं की आधी समाधान असलंच पाहिजे. दिवाळीमध्ये सुखाचं जे असेल ते आज करतो आणि दुःखाचं जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसून सुद्धा आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजी विरहित घालवतो. उद्या पुन्हा काळजी आहेच, पण जो भगवंताचं स्मरण ठेवेल त्याला काळजी केव्हाच नसते. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण आय एम पी एस आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. आय एम पी एस सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 241 दशक 19 समास 5 देह मान्य निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. मातीचे देव, धोंडाचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काश्याचे देव, पितळेचे देव, गंधाचे लेपन काढलेले चित्रलेप, रुईच्या लाकडाचे देव, पोवळ्याचे देव, बाण, तांदळे, नर्मदे, शालिग्राम, काश्मीरी देव, सूर्यकांत, सोमकांत मणी, तांब्याची नाणी, सुवर्णाची नाणी यांचे कोणी कोणी देवाच्या पूजेमध्ये पूजन करतात. चक्रांकित देव, चक्रतीर्थ, उपासनेचे भेद उदंड आहेत, ते किती विशेष करायचे. आपापल्या आवडीचा वेद लोक घेतात, पण त्या सगळ्यांचं कारण असलेला एकोहम असे तत्व हीच मूळ माया. त्या स्मरणाचे अंश म्हणजे ही नाना देवते आहेत. मुळातच द्रष्टा देव एक आहे, त्याचेच अनेक झालेले आहेत हे नीट समजून घेतलं, विचाराने पाहिलं तर मग लक्षात येतं. देह नसेल तर भक्ती होत नाही, देह नसेल तर देव पावत नाही, म्हणून भजनाचं मूळ देहच आहे. देहामुळे भजन करता आलं, देह नसता तर भजन कसं करता आलं असतं, म्हणून भजनाचा उपाय देहात्म योगामुळे आहे. देह नसताना देवाचं भजन कसं केलं जाईल, देह नसताना देवाची पूजा कशी करता येईल, देह नसताना महोत्सव कसा करता येईल, पानं फुलं गंध तांबूल धूप दीप नाना भजन कसं केले जातील, देवाचं तीर्थ कसं घ्यायचं, देवाला गंध कुठे लावायचं, मंत्र पुष्प कुठे व्हायचं, म्हणून देहाशिवाय सगळं अडतं, सगळं साकडं पडतं, देहामुळे सगळं भजन घडतं. देवदेवता भूतदेवता हे हे मूळ मायेचं, ईश्वराचं सामर्थ्य तिथे आहे. योग्यतेनुरूप नाना देवतांचं भजन करीत जावं. नाना देवांचं भजन केलं तर ते मूळ पुरुषापर्यंत पोहोचेल, त्यामुळे सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे. मायावल्ली फफावली, देहरूपी नाना फुलांना लगडली, मुळीची जाणीव ही आहे ती फळांमध्ये आली, म्हणून त्याचा कंटाळा करू नये. जे पाहायचं तेच पाहावं, अनुभव आल्यानं समाधानाने राहावं. प्राणी संसार सोडून देतात, देवाला शोधत फिरतात, नाना उपाय करतात, अंदाज बांधतात, तर्क करतात. लोकांची रूढी पाहिल्यावर लोक देवाची पूजा करतात किंवा क्षेत्रातील देव पाहतात, त्यांचाही निर्धार करतात, पण ते सगळं होऊन गेलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे विशेष आहेत, मात्र गुणातीत जगदीश आहे तो पाहिला पाहिजे. देवाला कोणताही ठावा ठिकाणा नाही, म्हणून त्याचं भजनही करता येत नाही, असं समजाल तर घोटाळ्यात पडाल. देवाचं दर्शन नसेल तर पावन कसं होता येईल. सर्व साधूजन धन्य आहेत, ते सगळं जाणतात. भूमंडळावर नाना देव आहेत, त्याच्यातून मार्ग निघत नाही. मुख्य देव हा काहीच केल्या समजत नाही. ब्रह्मास्तव सार विश्व वेगळं करावं आणि मग त्या देवाला पाहावं, तरच काहीतरी गुप्त गुह्य आहे ते लक्षात येईल. ते दिसत नाही आणि भासत नाही, कल्पांत झाला तरी देखील नष्ट होत नाही. सुकृत नसेल तर त्यावर विश्वास बसत नाही, त्याची उदंड कल्पना केली जाते, उदंड वासनेची इच्छा होते, मनामध्ये नाना तरंग उदय पावतात, म्हणून कल्पनारहित तीच वस्तू शाश्वत आहे. तिला अंत नाही, म्हणून तिला अनंत असे म्हणतात. हे ज्ञानदृष्टीने पाहावं, पाहून तिथेच राहावं, मीपणाचा त्याग करून निजध्यासा तद्रूप व्हावं. नाना लीला नाना लाघव ते काय जाणतील बापडेजी, संत संघामुळे अनुभवाची स्थिती बाणवता येईल अशी सूक्ष्म स्थिती गती आहे. ती समजली तर अधोगती टळेल, सद्गुरुमुळे सद्गती तात्काळ मिळते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह मान्य निरूपण नाम समास पंचम समाप्त.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित श्रोत्यांनो नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 14 वर्षांचा खडतर वनवास संपल्यानंतरचा तो दिवस किती मंगल होता नाही का त्या प्रसन्न उषककाली अहो ब्राह्म मुहूर्तावरच म्हणा ना प्रभू रामचंद्र त्या वैदेहीला काय म्हणाले असतील बरं रामरायांनी जानकीला कोणत्या शब्दांनी जागं केलं असेल बरं तेच आता ऐकूया श्रीनिवास खारकर यांच्या या गीतामधून भोपाळीच म्हणा ना हवी तर गजानन वाटवेंच्या स्वरसाजामध्ये स्वर दिला आहे मालती पांडे यांनी ऊठ जानकी मंगल घटिका आली आनंदाची ऊठ जानकी सरली आता 14 वर्षे आपुल्या वनवासाची

श्रोते हो, विठ्ठल दर्शनाचा आनंद मोठा विलक्षण असतो. देव सर्वत्र भरलेला आहे. भूजल तेज समी रख रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुन अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला. सर्वत्र भरून तो जगदात्मा परमेश्वर दशांगुळे उरला असला तरी देखील तीर्थक्षेत्रांचं स्थान महात्म्य मोठं आगळं वेगळं आणि रमणीय असं असतं. म्हणूनच जोपर्यंत अंगात ताकद आणि खिशात पैसा आहे तोपर्यंत भाविकानं सर्वत्र फिरावं. ऐकूया गजानन वाटवे यांच्या स्वरामध्ये योगेश्वर अभ्यंकर यांचं भक्तिगीत. संगीतकार विठ्ठल शिंदे. मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला, महाद्वारीनाचे भक्तवृंद मिळा.

श्रोते हो आपण जाणताच की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाज प्रबोधनाचं कार्य आपल्या मार्मिक अभंगांद्वारे नित्य केलं आहे. केवळ कर्मकांडामध्ये गुंतून कर्मठपणानं अवडंबर माजवणाऱ्या दांभिकांच्या डोळ्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पदोपदी अंजन घातलं आहे. देवाचं देवत्व नेमकं आहे तरी कशात बरं? ऐकूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गायलेला हा स्वरचित अभंग. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देवा अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे.

श्रोतेहो, खांद्यावर घोंगडे हातात काठी घेऊन यमुना तीरावर वृंदावनात गायी चारण्यासाठी निघालेला तो गोविंद गोपाळ घननीळ आणि त्याचे ते गोप सवंगडी हे सगळं दृश्य आपल्या डोळ्यापुढे साकारणारे भक्तिगीत आता ऐकूया. सुरेश हळदणकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं हे गीत आहे, गोविंदा रे गोपाळा रे छंद तुझा जडला.

श्रोतेहो, गवळणगीतांची गवळणींची फार मोठी परंपरा प्राचीन काळापासून आपल्या महाराष्ट्राला आहे. अनेक संप्रदायांमध्ये त्या त्या परंपरेनुसार थाटानुसार या गवळणी सादर केल्या जातात. चरमसीमेला पोहोचलेली मधुरा भक्ती म्हणजेच या गवळणी होय. खटाळ कृष्णाबद्दलच्या गोड तक्रारी या गवळणीमध्ये आहेत. घरातल्या कठोर बंधनांचं कारण या गवळणीमध्ये घातलं आहे. धाकातलं जगणं कथन केलं आहे. आणि हे श्रीकृष्णा, आम्ही तुला शरण आलो आहोत तेव्हा तूच आता आम्हाला तार, असं साकडं देखील त्या कृष्णालाच गवळणींनी घातलेलं आहे. श्रृंगार रस आणि दास्य भक्ती यांचा मनोज्ञ संगम इथे झालेला आहे. ऐकूया, होनाजी बाळा या नाटकातली ही गवळण शाहीर होनाजी बाळा यांचीच आहे. गायक कलाकार पंडित रामदास कामत आणि संगीत नियोजन हेमंत केदार यांनी केलेलं आहे. श्रीरंगा कमलाकांता हरिपद राहते सोडरे.

0: ಬರೆದ್ರ ಶ್ರೋತುಃ ಆಜ್ ಇತರ್ ಸ್ತಂಭೂಯ ಶುಭಂ ಭವತು ಕಲ್ಯಾಣಮಸ್ತು. ರೇಡಿಯೋ ವಿಶ್ವಾಸ 90.8 ಕಮ್ಯುನಿಟಿ ರೇಡಿಯೋ, ತುಮಸಾ ಜಗಣ ತುಮಸಾ ಆವಾಜ್. ಪ್ರಭಾತ ವಿಶ್ವ, ಸದರ್ಕರ್ತ ಋಷಿಕೇಶ್ ಅಯಾಚಿತ್.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: विशेष वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शनिवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 प्रसारित होईल दिनविशेष. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:20 प्रसारित होईल भक्ती संगीत. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते. 3:00 प्रसारित होईल कार्यक्रम कालायत अस्मै नमः, सादर करते डॉक्टर रवी कोरांने. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. मंडळी, ह्यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत. तर उपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
9: तुमचं बिल या वस्तू, कानातले
10: पहिल्या पगारातून आईसाठी,
9: संधीची पळी
10: बाबांना पूजेसाठी,
9: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
10: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
9: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
10: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 29 ऑगस्ट, आजचा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी 1833 रोजी युनायटेड किंगडम साम्राज्यात गुलामगिरीवर अधिकृत बंदी घालण्यात आली होती. 1947 साली भारतीय संविधानाची रचना करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली होती. 2004 रोजी भारताने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

Rishi Sandesh. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, राज्यात बदलत्या हवामानामुळं भाजीपालावर मोठ्या प्रमाणात किडी आणि रोगाचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललंय. तर आपण हे जे कीड रोग आहे त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपण त्याची ओळख करून घ्यायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपलं व्यवस्थापन योजना असायला पाहिजे. वांगी या भाजीपाला पिकाची रोपं जी आहेत ती आपण पुनर्लागवडीपूर्वी रोपावर प्रक्रिया करून त्याची लागवड करायला पाहिजे. पुनर्लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड 10 मिली किंवा कार्बोसल्फॉन 20 मिली, त्यामध्ये कार्बनडायझिन 10 ग्रॅम किंवा मॅनकोझेब 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन या द्रावणात रोपाची मुळं 10-15 मिनिटं मुडवून मग लागवड जर केली तर चांगलं असतं. काकडी या पिकांवर रोष असणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जर आढळला तर त्यासाठी ऑक्सिडेमॅटॉन मिथिल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा इमिडाक्लोप्रिड 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. भेंडी हे आणखी एक महत्त्वाचं भाजीपाला पीक. या पिकावर फळं आणि शेंडे पोखरणाऱ्या अळीचा जर प्रादुर्भाव आढळला तर त्यासाठी सायपरमेथ्रिन 25% प्रवाही 5 मिली किंवा प्रोफेनोफॉस 10 मिली किंवा 4% निंबोळी अर्क प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर या शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या अळीचं व्यवस्थापन मिळू शकतं. कांदा हे आणखी एक महत्त्वाचं पीक आणि हे फुलकिडीला बळी पडणारं पीक आहे. तर या किडीच्या किंवा या कांद्यावरील या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला कार्बोसल्फॉन 10 मिली किंवा सायपरमेथ्रिन 25 cc 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण त्याची फवारणी केली तर आपल्याला त्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन मिळू शकतं. पण फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी आपण चांगल्या प्रकारे शास्त्रज्ञ सल्ला घ्यावा असं मी नम्रपणे नमूद करीन. आणि याच्या संदर्भामध्ये एक शेड्यूल आपण किंवा वेळापत्रक जर आपण व्यवस्थित पाळलं गरजेनुसार तर चांगल्या प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये निष्कर्ष दिसतात. टोमॅटो हे एक महत्त्वाचं भाजीपाला पीक. याच्यावर करपा मोठ्या प्रमाणात येतो. तर करपा आणि फळसड या रोगाचा जर प्रादुर्भाव याच्यावर आढळला तर मॅनकोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला याच्यावर चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन मिळू शकतं. तर या अनुषंगानं आवश्यकतेनुसार जर लक्षणं दिसत आहेत किंवा तशा प्रकारचा आपल्याला चांगल्या प्रकारे ओळख करून घेतलेली की नेमका हाच व्याधी आहे तर अशा अनुषंगाने आपण पीक संरक्षण योजना करावी. आणि अधिक माहिती करता जर गरज वाटली तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करावा. नमस्कार. कृषी संदेश.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुमचं बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची बळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरी 30% सूट आहे. बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
3: आजीला हवंच होतं. आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नॅशनल.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.
2: रसिका नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे श्रद्धा. मंडळी रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत

0: श्री समीर रहाळकर जे समय फाउंडेशनचे आर्थिक सल्लागार आहेत, एकूणच त्यांची संस्था कशा पद्धतीने काम करते आणि कुठल्या भागात काम करते ह्या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ह्या त्या सगळ्या कार्याचा आढावा घेणार आहोत. तर सर, मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार.
0: जसं मी म्हटलं की तुम्ही समय फाउंडेशनचे आर्थिक सल्लागार आहात, पण त्याआधी असा प्रश्न आहे की ह्या संस्थेची स्थापना नेमकी कधी आणि कशी झाली?
1: थोडक्यात सांगतो की दोन मित्र, जे भूषण सुरजूचे डॉक्टर आणि निलेश गायकवाड यांनी कामानिमित्त फिरत होते बऱ्याच, त्यांना असं जाणवलं की बऱ्याच महिलांना, आर्थिक दुर्बल घटकांना बऱ्याच गरज आहे मदतीची आणि याची. मग त्याच्यात त्यांना असं विचार सुरू झाले की आपण काहीतरी यांच्यासाठी केलं पाहिजे असं. ते करता करता पाडे शोधायला सुरुवात केली कुठे चांगलं काम करता येईल असं. तर बरेच त्यांनी खूप प्रयत्न करून पेठ च्या पुढे झरी नावाचा पाडा आहे तो त्यांनी शोधला, जो नाशिक पासून 90 किलोमीटर आहे, एकदम दुर्गम भागात. तिथे त्यांनी शोधला आणि काम सुरू केलं 8-10 वर्ष. तर तशी खरी सुरुवात झाली याची.
0: सनय फाउंडेशनचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, म्हणजे काय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तो पाडा निवडला आणि तिथे काम करायला सुरुवात केली?
1: सनय फाउंडेशन काय आलं की जसं जसं काम हे दोघं करायला सुरुवात झाली तसं पाड्याची एकातनं दुसऱ्या पाड्या असं काय व्याप्ती वाढायला लागली. मग दोघांच्या जीवावर ते आर्थिक आणि सगळी घडी बसत नव्हती, म्हणून मग लक्षात आलं की आपल्या काहीतरी एक चांगला सक्षम ट्रस्ट उभारला पाहिजे की ज्यांनी सगळं काम सोपं होऊ शकेल. म्हणून सनय फाउंडेशन 2018 साली सगळ्या मित्रांनी मिळून चालू केलं सनय फाउंडेशन ट्रस्ट. आणि मग एक एक पाडे हे 36 पाड्यांपर्यंत पोहोचलेत त्याचं. आणि मेन उद्दिष्ट काय की जे आदिवासी लोक आहेत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, जे समाजा मुख्य प्रवाहात त्यांना आणायचं की जे आज बाहेर पडलेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मेन उद्देश हे आहे. त्यांना सगळ्या आरोग्य सेवा, ज्या काही बेसिक गरजा आपण अनुभव त्या पण त्यांना सगळ्या मिळाव्या सुविधा, या दृष्टीने खरं सुरू झालं सनय फाउंडेशन. आणि मेन तत्व म्हणाल तर ज्ञान, सेवा, त्याग, प्रेम आणि निर्भयता ही मेन मूलभूत तत्व आम्ही सुरू केली आणि आजही ती त्याच्यात काही कॉम्प्रोमाइज करत नाही, ती पाळतोच काही झालं तरी.
0: बरं, जसं तुम्ही म्हटलात की आदिवासींच्या विकासासाठी कामं सुरू केली, तर मग ती कामं नेमकी कशी आहेत, कोणती आहेत आणि कुठल्या स्वरूपातली कामं पाड्यावरती केली जातात?
1: सर्वात पहिले म्हणजे त्यांना पाण्याची सर्वात जी मेन प्रॉब्लेम सगळ्यांनी ती कोर प्रॉब्लेम तिथे असतो, ते मेन पाण्याच आम्ही सुरुवात केली पाण्यापासून की त्यांना विंधन विहीर करून दिली, नंतर त्याच्या हापसे बसवले, पाणी शुद्ध पाणी पिण्याची सर्वात पहिले व्यवस्था केली, त्याच्याने बरेच आजारांपासून त्यांना खूप हे झालं. मग दर आठवड्याला मेडिकल कॅम्प घ्यायला लागलो तिकडे आणि मग त्यांना स्वयंरोजगाराचं कसं होईल, सेंद्रिय शेती कसे कराल, मग त्या असे यांनीच खरी सुरुवात झाली. म्हणजे ते मेन पाण्यापासून सुरुवात झाली आणि मग एक वाढत गेले सगळे.
0: बरं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पण आपण काही उपाययोजना केल्या आहेत?
1: आता आम्ही काय करतो, दरवर्षी ते जसं आर्थिक आमचे पैसे जमा होतील तसं आम्ही पाडे निवडतो, त्यांच्याकडनं मागणी घेतो की काय आहे, मग त्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने रोपं देतो. आम्ही दर यांना जवळजवळ 7-8 हजार आंब्याची रोपं, चिकू, फळबागांची रोपं देतो त्यांना असं. मग त्याच्याने ते लावतात, त्याचं जे काही उत्पन्न होईल ते सगळे तेच ठेवतात त्यांच्याकडे. मग त्यांनी आर्थिक हे झाल्याने काय झालं की त्याच्याने हंगामी स्थलांतर जे होतं ते पण थांबलं त्यांचं हंगामी स्थलांतर, त्यामुळे रोजगार वाढला तिकडे आणि मग पाड्यातली लोक पाड्यातच राहायला लागली. की ते पण मेन आमचं एक फोकस होता की सगळे काम नाहीये त्यामुळे सगळे इकडे यायला लागले, तर ते आमचं थांबायचं हे होतं. तर थोड्या प्रमाणात ते पण आम्ही कमी करायला थोडं प्रयत्न झाले.
0: आपण आतापर्यंत राबवलेल्या प्रोजेक्ट बद्दल सांगू शकाल का की कोणकोणते प्रोजेक्ट आपण तिथे राबवले?
1: प्रोजेक्ट म्हणजे मेन तर आमचा दर आठवड्याला मेडिकल कॅम्प होतो तिथे, तर 3-4 पाडे मिळून मेडिकल कॅम्प होतात. मला एक मुख्य आवर्जून सांगा असं वाटेल की जे आमचे डॉक्टर आहेत ह्याच्यामध्ये चव्हाणके, मिस्टर अँड मिसेस चव्हाण, ते गेले 10-15 वर्ष पासून अथक ह्यांनी दर रविवारी अगदी 1-2 अपवाद वगळता दर रविवारी मेडिकल कॅम्पसाठी येतात आणि सेवा देतात. आमचे कुटुंब प्रमुख जे विजूभाई दिनानी आहेत डीजे फार्माचे आणि उपेंद्र दिनानी, हे आम्हाला इतक्या वर्षात कधी ह्याने सगळे फुकट औषधं कायम देत गेलेले आहेत आणि अजूनही देतातच आहेत. त्यामुळे आरोग्य ह्याच मेन आमचं आहे. नंतर स्वयंरोजगार आहे, नंतर 150 दिवसाचं ग्राम स्वच्छता अभियान आहे की जे त्यांच्या अंगवळणी पडल्यामुळे त्यांना असं रुटीन मध्येच झालं की स्वच्छता केलीच पाहिजे, फक्त स्वतःची नाही पाड्याची पण सगळे मिळून स्वच्छता करतात. 150 त्याचं आम्ही बाहेरचे लोक येऊन त्याचं सगळं मोजमापन करून सगळं करून त्यांना बक्षिसं देतो, आणि बक्षिसं कुठली देतो की जी त्यांना गरजेची आहे तीच देतो. काही पण आपल्याला वाटेल ती नाही देता, त्यांना जी गरजेची तीच द्यायची.
0: वा बरं, मग तुम्ही ज्या काही सुधारणा करत होतात तर त्याचा काही त्यांच्या आयुष्यावरती परिणाम झालेला आढळला का?
1: हा, त्यांचं मेन काय झालं की त्यांचा आत्मविश्वास वाढला, त्यांना बोलण्याचं कौशल्य, विविध कला गुणांना त्यांच्या वाव मिळायला सुरुवात झाली, की त्यांना विक्री कौशल्य म्हणा, एकमेकांमध्ये संवाद वाढायला लागले, भजन स्पर्धा आम्ही घ्यायला लागल्या, त्याच्यामुळे व्यसनमुक्ती हे आली. तर लोकांना वाटतं रे नुसती भजन स्पर्धाचं व्यसनमुक्तीशी काय संबंध, आम्ही त्यांना सांगायचो की अरे तुम्ही मशेरी तंबाखू खातात तर त्यात ते खाऊन तुम्ही भजन म्हणणार का, तुम्ही आधी स्वतःला नीट केलं पाहिजे. म्हणून मग त्यांनी आपोआप सगळ्यांनी हे करून ते सोडायला लागले, मग त्याच्यानी सगळी व्यसनमुक्ती झाल्यामुळे अजून त्यांच्यामध्ये हे आत्मविश्वास वाढायला सुरुवात झाली. ते
0: क्या बात आहे. बरं, आपण इतकं उल्लेखनीय कार्य करता आहात तर नक्कीच काही पुरस्कार आपल्याला मिळाले असतील, तर त्याबद्दल काय?
1: पुरस्कार म्हणजे रोटरीचेच, विविध रोटरी संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. नंतर एक देशदूतचा पुरस्कार मिळाला, आणि आता याच वर्षी सुसंस्कृती फाउंडेशनचा पण पुरस्कार मिळाला.
0: बर बर, भविष्यामध्ये काय प्लॅन्स आहेत?
1: मेन आता आम्हाला एक मोठं एक प्रशिक्षण केंद्र उभारायचंय नाशिकमध्ये, वर्धा. आम्ही असं काही आमचं रिस्ट्रिक्टेड नाही की इथेच करायचं, तिथे आम्हाला हे मिळेल तिथे एक मोठं प्रशिक्षण शिबिर हे करायचं, जिथे सगळ्या जे गरजू लोक आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायचं, आणि त्यांना सगळ्या ह्यांनी की कुठे स्वयंरोजगार, झाडांचं जे काही आपल्याकडनं करता येईल तसे ट्रेनिंग सेंटर सारखं उभारायचं, आणि ते मोफत त्यांना ट्रेनिंग द्यायचंय तिथे. हे असं मेन आहे. आणि सोलरचं, तिथे लाईटचे खूप प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला सोलरचं हे करण्याचं मानस आहे की सगळं सिस्टीम सोलरवर झाली पाहिजे, म्हणजे त्यांना लाईटमुळे ज्या बऱ्याच अडचणी येतात ते नाही येणार. हे दोन मोठे प्रोजेक्ट करायचे आहेत आम्हाला आता.
0: क्या बात आहे. जाता जाता काही संदेश देऊ इच्छिता का आपण?
1: संदेश म्हणजे असा की लोकांना सांगताय की तुम्ही आधी काम करा. बऱ्याच जणांचं काय असतं की आधी नुसतं एक दोनदा जवळ हे काम करतात आणि लगेच ट्रस्ट स्थापन करतात. तर माझं म्हणणं आहे की आधी तुम्ही काम करा, थोडे दिवस कसं आहे बघा, आणि जर तुम्हाला वाटलं की अरे खरंच आहे, की ज्यांना खरी गरज आहे अशा लोकांसाठी काम करा, आणि मग वाटलं की आपण खरंच चांगलं काम करू शकतो, सातत्याने करू शकतो, तर मगच पुढे ट्रस्ट स्थापन करा. नुसतंच फोटोसाठी करू नका, मनापासून जे कराल थोडं काय होईना, पण जे कराल ते मनापासून करा.
0: वा नक्कीच. तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुमचा संपर्क क्रमांक सांगा किंवा पत्ता सांगा.
1: पत्ता आमचं गायकवाड म्हणून जे आहेत त्यांचं ऑफिस आमचं थत्तेनगरला कुलकर्णी बाग च्या इथे मागे सने फाउंडेशनचं ऑफिस आहे. आमची सने फाउंडेशन ची वेबसाईट पण आहे, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि निलेश गायकवाड जे आमचे मेन हे आहेत त्यांना सुद्धा संपर्क करू शकता. 9422840777.
0: धन्यवाद सर, आज आपण इथे आलात, इतका वेळ दिला आणि आपल्या संस्थेबद्दल इतकी सविस्तर माहिती सांगितली. खरोखरच याच्यातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे आणि ते सुद्धा असं काहीतरी समाजहिताचं काम करायला उद्युक्त होणार आहेत, यात काही शंका नाही. आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. तर मंडळी, रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या समय फाउंडेशनचे आर्थिक सल्लागार श्री समीर राहाळकर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार शेतकी बंधूंनो, शेतकी बंधूंनो, राज्यात बदलत्या हवामानामुळं भाजीपालांवर मोठ्या प्रमाणात किडी आणि रोगाचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललं आहे. तर आपण ही जी कीड रोग आहे त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपण त्याची ओळख करून घ्यायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपलं व्यवस्थापन योजना असायला पाहिजे. वांगी या भाजीपाला पिकाची रोपं जी आहेत ती आपण पुनर्लागवडीपूर्वी रोपावर प्रक्रिया करून त्याची लागवड करायला पाहिजे. पुनर्लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड 10 मिली किंवा कार्बोसल्फॉन 20 मिली, त्यामध्ये कार्बनडायझिन 10 ग्रॅम किंवा मॅनकोझेप 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन या द्रावणात रोपाची मुळं 10-15 मिनटं बुडवून मग लागवड जर केली तर चांगलं असतं. काकडी या पिकांवर रोष असणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जर आढळला तर त्यासाठी ऑक्सिडेमॅटॉन मिथिल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा इमिडाक्लोप्रिड 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. भेंडी हे आणखी एक महत्त्वाचं भाजीपाला पीक. या पिकावर फळं आणि शेंडे पोखरणाऱ्या अळीचा जर प्रादुर्भाव आढळला तर त्यासाठी सायपरमेथ्रिन 25% प्रवाही 5 मिली किंवा प्रोफेनोफॉस 10 मिली किंवा 4% निंबोळी अर्क प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर या शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या अळीचं व्यवस्थापन मिळू शकतं. कांदा हे आणखी एक महत्त्वाचं पीक आणि हे फुलकिडीला बळी पडणारं पीक आहे. तर या किडीच्या किंवा या कांद्यावरील या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला कार्बोसल्फॉन 10 मिली किंवा सायपरमेथ्रिन 25 cc 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण त्याची फवारणी केली तर आपल्याला त्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन मिळू शकतं. पण फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी आपण चांगल्या प्रकारे शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा असं मी नम्रपणे नमूद करीन. कारण याच्या संदर्भामध्ये एक शेड्यूल आपण किंवा वेळापत्रक जर आपण व्यवस्थित पाळलं गरजेनुसार तर चांगल्या प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये निष्कर्ष दिसतात. टोमॅटो हे एक महत्त्वाचं भाजीपाला पीक. याच्यावर करपा मोठ्या प्रमाणात येतो. तर करपा आणि फळसड या रोगाचा जर प्रादुर्भाव याच्यावर आढळला तर मॅनकोझेप 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 30 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला याच्यावर चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन मिळू शकतं. तर या अनुषंगानं आवश्यकतेनुसार जर लक्षणं दिसत आहेत किंवा तशा प्रकारचं आपल्याला चांगल्या प्रकारे ओळख करून घेतलेली की नेमका हाच व्याधी आहे तर अशा अनुषंगानं आपण पीक संरक्षण योजना करावी. आणि अधिक माहिती करता जर गरज वाटली तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करावा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको।

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हबमध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्र संचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.

0: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नंतर वाचा.
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा.
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक.
3: सर्व रसिक वाचकांना विश्वास रेडिओवर मनापासून प्रेम करणाऱ्या विश्वासू श्रोत्यांना आणि रसिक वाचकांच्या मनःपूर्तीसाठी कृतिशील असणाऱ्या साहित्यिकांना मी वैद्य भूपाल देशमुखचा सस्नेह नमस्कार. पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत जनामनात असणाऱ्या रामाच्या पुस्तकाबद्दल. पुस्तकाचे नाव रामराज्य आदर्श राज्याचा मानदंड. लेखक आहेत डॉक्टर कल्याण कुलकर्णी. कौटिलीय अर्थशास्त्र, अविस्मरणीय युरोप, सामाजिक शास्त्राचा अभ्यास आणि संश्लेषणात्मक दृष्टिकोन, संस्मरण वैभवशाली संस्कृतीचे पंचरंग, कौटिल्याज अर्थशास्त्र अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि सर्वसमावेशक विकास ही त्यांची प्रकाशित ग्रंथसंपत्ती आहे. आणि या पुस्तकाचे मनःपूर्वक अवलोकन केल्यावर त्यांचे हृदयपटलावर स्वाध्याय प्रणेते सर्व स्वाध्यायींचे हृदयस्थ परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादाजींची पूर्णांशाने छाप पडलेली दिसते. समग्र मानवी जीवनाचा उच्चतम आदर्श म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम आणि उच्चतम आदर्श राज्याचा मानदंड म्हणजे रामराज्य. अशा रामराज्यास सर्वांना समजावून सांगणे ही साधारण गोष्ट खचितच नाही. आणि हे शिवधनुष्य पेलणाऱ्या डॉक्टर कल्याण कुलकर्णींना वंदनच. आज कलियुगात सांप्रत काळी कुटुंब व्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, शासन व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ह्या साऱ्याच व्यवस्था बिघडलेल्या असताना आणि नैतिक मूल्य, मानवी मूल्य, आध्यात्मिक मूल्य, भौतिक मूल्य तसेच सांस्कृतिक मूल्य ही सारीच मूल्य बिघडलेली असताना मार्गदर्शक म्हणून कोणाकडे पाहावं? तर सर्व अभ्यासूजनांचे उत्तर एकच येते, राम आणि रामराज्य. डॉक्टर कल्याण कुलकर्णींचे रामराज्य आदर्श राज्याचा मानदंड या पुस्तकात या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे रसिकांना, वाचकांना, अभ्यासूंना आणि भावपूर्ण दृष्टी राखणाऱ्यांना निश्चितच सापडतील असा सकारात्मक आशावाद मी ठेवतो व आपण असंही सांगतो. पुस्तक हातात पडताच पुस्तकावरचा श्लोक भुरळच घालतो. माझ्या राज्यात कुणीही चोर नाही, कंजूष नाही, मद्यपी नाही, यज्ञ न करणाराही नाही, मूर्ख नाही, व्यभिचारी आणि व्यभिचारिणीही नाही. हा त्या श्लोकाचा अर्थ. अशा अर्थाचा श्लोक जर मुखपृष्ठावर असेल तर पुस्तकात ज्ञानधन संचय केवढा असावा कल्पना करा. आणि पुस्तक वाचाच, कारण हा श्लोक आदर्श, अपराधमुक्त आणि नैतिक मूल्यांनी परिपूर्ण असणाऱ्या समाजाचीच संकल्पना सादर करतो. पुस्तक उघडल्यावर अनुक्रमणिकेवर नजर फिरवली तर कुलकर्णी सरांचे हृदय वाचल्याचा आनंद वाचकास मिळेल. मनोगत उत्तमच आणि मनोगतानंतर येणारे दुर्लभम भारते जन्म याचे वर्णन मधुर आणि मनोवेधक. समन्वय म्हणजे मानवी जीवन आणि त्याचा अभाव म्हणजे पशुजीवन हे एकच वाक्य संपूर्ण पुस्तकाचा सार म्हणू शकत नाही, तर अनेक उद्धरणे वा अवतरणे आपल्यास पुस्तकात सापडतात जी मानवी जीवनात अतिशय उपयुक्त ठरतील. आदर्श राज्याचे मानदंड सांगताना युधिष्ठिराचे धर्मराज्य, आर्य चाणक्याने प्रस्थापित केलेले चंद्रगुप्ताचे आर्य राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य या तिघांचे विश्लेषण दिले आहे. तर आज रामराज्याचे साधर्म्य परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे दादाजींच्या स्वाध्याय परिवाराशी दाखवले आहे. ते दाखवताना अगोदर वर्णित वशिष्ठ निर्मित स्वयंशासित समाजाची आठवण पुन्हा झाल्याशिवाय राहत नाही. एकंदरीत रामराज्य हा एक चिरंतन विचार मांडताना घेतलेली चपखल उदाहरणे व केलेल्या ऐतिहासिक घटनांचा पाठपुरावा पुस्तकातील प्रत्येक शब्द वाचण्यास भाग पाडतो. हे सारच पुस्तक घेऊन वाचल्याशिवाय कसं कळावं? रामराज्य आदर्श राज्याचा मानदंड या डॉक्टर कल्याण कुलकर्णी महोदयांच्या दैवी कृतीस मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची ही दैवी कृती प्रत्येक रसिक वाचकांच्या मनाचा रामबाण वेध घेईलच याची तिळमात्र शंका नाही. अशीच दैवी कृती पुन्हा रसिकांना त्यांचेकडून प्राप्त हो ही सद्भावना व शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात पुढील पुस्तक घेऊन. तोवर विश्वास रेडिओच्या सर्व रसिक श्रोत्यांना वैद्य भूपाल देशमुखचा सविनय सादर प्रणाम. धन्यवाद.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: यांनी गायलेलं KC वर्मा यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार बप्पी लहिरी आणि हे गीत आहे बॉम्ब ब्लास्ट या चित्रपटामधलं.

0: वीजेचं बिल यावर दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय
4: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे
3: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने
4: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर
5: कार्यक्रमात आता ऐकूया मालिक या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूया महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताने सजलेलं अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: यांनी गेलेलं आह या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं

0: करांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
3: अहो, पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
4: मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांची गीतरचना आता ऐकूयात. आशिकी या चित्रपटामधले संगीतकार शंकर जयकिशन.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
2: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास हे गीत आपण ऐकणार आहोत दर्द का रिश्ता या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं हे गीत संगीतकार राहुल देव वर्मन

0: संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया आह या चित्रपटामधलं। संगीत शंकर जयकिशन।

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे जवानी या चित्रपटामधलं शब्दरचना गुलशन बावरा यांची ऐकूया आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत धूल का फूल या चित्रपटामधलं हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं संगीतकार एन दत्ता

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
5: विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.
6: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
9: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
8: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
10: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात मशाल या चित्रपटामधलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमाचे यानंतरचे गीत आहे अग्नि रेखा या चित्रपटामधलं. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, कवी प्रदीप यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हबमध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. बॉबी या चित्रपटामधलं शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
4: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकणार आहोत बचपन या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत आहे हम तुम और वो या चित्रपटामधलं

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत बचपन या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: आणि चांगला परतावा कुठे मिळेल
3: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना
3: हो आहे ना ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज
2: वा आणखी काही खास
3: हो आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888 विश्वास बँक तुमच्या विश्वासाची बँक
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात गीतकार इंदिवर आणि मनोज कुमार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत कलाकार या चित्रपटामधलं किशोर कुमार यांच्या आवाजात संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
3: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम वाटी लागू
5: आवारा या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूयात गीतकार शैलेंद्र संगीतकार शंकर जयकिशन

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
4: आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन, आणि हे गीत आहे चाचा जिंदाबाद या चित्रपटामधलं.

0: आकर्षितकरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: बाल विवाह।
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
3: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: ऐकूया एक धागा सुखाचा हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं। ही शब्दरचना आहे ग.दि. माडगुळकर यांची। ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात।

ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत अन्नपूर्णा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत एकटी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुखाची सावली या चित्रपटामधलं गीत. दत्ता डावजेकर यांनी

भीत भी काय मला पंख नाही.

स्वतःची कसली ग मेकअप।

0: विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या युट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

कौतुक म्हणूनी किती नटू मी किती नटू धनी तुमचा नि माझा एक काळ

वते सा रंगलो तू धनी तुमचा निमासा आहे का।

ಗೀತ ಪ್ರೀತಿದೆ ಒಪ್ಪಟ್ಟು ಬೋನೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಧನಿ ಸುಂಚಾನಿ ಮಾತಾ.

आता ऐकूयात जगदीश खेपुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

कोणाकडे देऊ? कोड सोडू

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओडेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
5: आता हे गीत ऐकणार आहोत सप्तपदी या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची. ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे गजानन द्वारकानाथ यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वरदक्षिणा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
4: शाहीर अमर शेख यांचं गीत पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. आणि हे गीत ऐकूयात अमर भोपाळी या चित्रपटामधलं.
5: शब्द जाई कन्यात फडफड नाही फडफड नाही त्याची तडफड झार ध्यानात येड पोकरा वाणी कर भटकता या रानात जर का नाही जाग झाला

0: राशीला आनंद होता झाला महाराजा दोन बोट स्वर्ग राहिला आठेहून आले गेले थेट रंग महालाला शाली खुशालीत महाराज दंग थारा झाला रंग महाला त नवी बया भेटली त्याला लावणीचा पाहून शिणगार रूपती पण्यार झाला बहादर पुरातनगार सांगू काय राजे हो
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध DLC डिप्लोमा इन सायबर लॉ DTL डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ DLL अँड LW डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय शिवशक्ती चौक चौथी.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. जगदीश खेपुडकर यांचं गीत, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
5: हे गीत ऐकूयात वसंत पापट यांचा, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत उंबरठा या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे

0: पुणेकरांसाठी खास सुवर्ण संधी. ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओडेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको।

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मागच्या भागात आपण विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत याचा भाग एक ऐकला, ज्याला अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरती तर प्रतिसाद मिळतच आहे, पण आपल्या रेडिओ विश्वासवरती सुद्धा या मुलाखतीच्या पहिल्या भागाला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया मुलाखतीचा दुसरा भाग.
1: सर, आता ना समाजात तुम्ही म्हणाला ते गरजा पूर्ण करण्यापेक्षा स्टेटस, हा ईर्षा, एकमेकाला दाखवायला की ह्याच्या घरात गाडी उभी राहिली तर मग माझ्या घरात गाडी उभी राहणार, माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांचा आयफोन आहे म्हणून मग एखाद्या चतुर्थश्रेणी कामगारालाही वाटतं की मी आयफोन घ्यावा, अशा या प्रतिष्ठेच्या रेसमुळं कुठंतरी फायनान्शियल प्लॅनिंग बिघडतंय असं वाटतं का?
2: 100%. पण त्याच्यामध्ये काय माहिती आहे, कर्ज घेणे वाईट नाही आहे, तुम्ही कर्ज घेतलंच पाहिजे. कर्ज घेणं हे सुद्धा एक प्रगतीचं लक्षण समजलं जातं. पण तुम्ही कर्ज कोणत्या कारणासाठी घेतायत याला फार महत्व आहे. कारण कर्ज घेतलेल्या रकमेत हप्ता फेडून बँकेला व्याज देऊन प्लस तुमचा व्यवसाय वाढला पाहिजे आणि तुम्हाला फायदा झाला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही म्हणून तुम्ही कर्ज घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय असतं की हे कर्ज घेणं आणि हे ना, याचा एक फायदा काय असतो माहिती काय, टॅक्सेशन मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळतात, त्यामुळे सुद्धा लोक त्याचं घसारा वगैरे आपण जर गृहित धरलं तर तो मिळतो. म्हणून मग लोक घेतात की बाबा मला टॅक्स 100 रुपये भरण्यापेक्षा जर मी नवीन गाडी घेतली तर मला 30 रुपये भरायचे, 70 रुपयाचा मला तिथं फायदा होतो आणि मला व्याज काय 25 किंवा 30 रुपये भरायचे तरी मला 40 रुपये माझा फायदा होतो. इट्स ओके. ह्या गोष्टी कोणी कराव्यात ना याला सुद्धा फार महत्व आहे.
1: बरोबर.
2: जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही नक्की करा. रिक्षावाल्यांनी किंवा कोणी आयफोन घेऊ नये का, 100% आयफोन घेतले पाहिजे, का घेऊ नयेत हे सुद्धा आहे. पण त्याचं उत्पन्न सुद्धा त्याच पटीमध्ये तसंच असलं पाहिजे तर त्यांनी तो घ्यावा. आता बऱ्याच वेळेला आणखीन एक असं पण आहे, आयफोन असतात रिक्षावाले म्हणा किंवा गरीब माणसांकडे असं, पण ते त्यांना स्वस्तात मिळालेले असतात सेकंड हँडमध्ये आणि म्हणून ते वापरतात. तर ते सुद्धा चांगलं आहे, कारण एखादी तुमच्याकडे भारदस्त वस्तू जर असली तर तुमचं कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढते आणि तुम्हाला पण असं छान वाटतं. कोणीतरी मला विचारलं, अरे विश्वास, अरे वा आयफोन घेतला वाटतं नवीन दिसतोय, प्रो दिसतोय, काय 16-18 वगैरे हे काही नंबर आहेत ना. मी पण सांगतो भारी घेतला, एकदम 1.5 लाखाचा घेतला, पावले दोन. मला सुद्धा ते छान वाटतं कोणी हे केल्यानंतर, माझं पण स्टेटस कुठेतरी वाढल्याचं मला वाटतं. याच्यामध्ये दोन हे आहेत, ते ज्याला म्हणतो ना एक मानसिक आनंद मिळण्यासाठीच एक आहे. पण मी जर सारखे फोन बदलायला लागलो तर मग मात्र ते काही योग्य आहे असं मला वाटत नाही. की त्याचं माझी परिस्थिती जरी असली की मी दर महिन्याला 2 महिन्याला 3 महिन्याला फोन बदलू शकतो, तरी सुद्धा मी ते केलं पाहिजे का, तर ते मी नक्की नाही केलं पाहिजे. एक गाडी तुम्ही घेतली 5-7-8 वर्ष ती अगदी सहज छान चालू शकते, पण लेटेस्ट मॉडेल दरवर्षी नवीन नवीन यायला लागलेत. आता काही दिवसानंतर अशी परिस्थिती होणार आहे की 100% ईव्ही ज्या वेळेला येईल तेव्हा पेट्रोलच्या गाड्यांचं काय करायचं, फार मोठा प्रश्न आहे. ज्या कॉस्टली गाड्या घेतल्या त्याच्या किमती डाऊन होणार आहेत, याचं पुढे तुम्ही काय करणार, तो लॉसच आहे, इनडायरेक्टली तुमचा पण लॉस आहे. सो मला असं वाटतं की गरज असलेले पैसे तुमच्याकडे, मग ते जास्त असू नाही तर कमी असू, असलेल्या तुमच्या गरजा याचं कॉम्बिनेशन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर मला असं वाटत नाही की कुठे काही अडचण निर्माण होईल.
1: तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीने विचारलं पाहिजे की खरंच गरज आहे. परवाच आम्ही गाडी कोणती घ्यावी याच्यावरती आर्थिकदृष्ट्या एपिसोड केला आणि त्याच्यात काम करणारे 2 तज्ज्ञ लोक आले, तर त्यांच्याशी बोलत ते म्हणले सेकंड हँड मार्केटमध्ये आत्ता येणाऱ्या 25-30% गाड्या ह्या बँकेनी ओढलेल्या आहेत. म्हणजे काय की आत्ता सेकंड हँड मार्केटमध्ये जेवढ्या गाड्या येत आहेत त्यातल्या 1/3 गाड्या ह्या त्या लोकांनी डिफॉल्टर्सच्या उचललेल्या गाड्या आहेत, म्हणजे लोकांना परवडत नाहीयेत. म्हणजे EMI भरण्याची कपॅसिटी नसताना एवढ्या भारीतल्या गाड्या घेतल्यात. म्हणून हा डेटा हा क्लिअरली सांगतोय की लोक गरजेपेक्षा कपॅसिटीपेक्षा आणि आता शब्द चुकीचा आहे किंवा त्रास होणार आहे अवकाधीपेक्षा जास्त गाड्या घेतात आणि ते ओढल्यात. हे प्रत्येक वेळेला दिसतंय आपल्याला, म्हणजे लग्नाच्या ह्याच्यातनं पण कर्ज घेऊन मोठेपणा करणं आणि त्यांनी अडकलेले लोकही दिसत. सो ह्या लोकांना होतंय काय की त्या स्टेटस कॉलला थोडंसं अवघड जातं की लोक काय म्हणतील. मी जर माझ्या मुलीचं साधं लग्न केलं किंवा बाकी सगळ्या गल्लीतल्या लोकांच्या काय बाबा चांगल्या 4-व्हीलर आहेत आणि माझी गाडी नसेल, माझा मुलगा 2-व्हीलरवरनं जातोय, तर माझ्या मुलाला लाज वाटते आणि माझ्या मुलाला लाज नाही वाटली, त्यांना काय सांगाल.
2: नाही, मुळातच मेन म्हणजे ना तुमच्या मुलांवरचे संस्कारच असे पाहिजे की ज्याला कुठल्याही ह्या बाह्य आकर्षणाच्या गोष्टी याचं त्याचं इम्प्रेशन त्याच्यावर तयार होणार नाही, हे संस्कार तुम्ही केले पाहिजेत. म्हणजे लहानपणापासूनच त्याला बाबा हे आपलं आहे एवढं आहे आणि याच्यात आपल्याला करायचं. आता लोकांचे तू मगाशी जे सांगितलं 25% गाड्या, त्याच्या मागची कारणं काय झाली माहिती आहे का? भविष्याचा विचार नाही केला, अचानक खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आता हे समजा इराणचं अमेरिकेचं वॉर सुरू झालं, काय झालं, आणि त्यांनी असं गृहित धरलं का नथिंग इज परमनंट. आणि आपण पहिल्यापासून म्हणतो की लक्ष्मी ही चंचल आहे, ही कधीच अशी एका ठिकाणी राहत नाही आणि टिकून राहत नाही.
1: बरोबर,
2: लक्षात आलं काय? म्हणजे आपल्याला ते लक्षात येतं. म्हणजे आता आपण काही काही याच्यामध्ये घराण्यामध्ये किंवा याच्यात मोठमोठ्या याच्यात बघतो की दोन भाऊ, एक भाऊचा तुम्ही जर प्रवास बघितला तर प्रचंड वेगवान आणि आर्थिक आहे, आणि एक भाऊ कुठेतरी प्रचंड कर्जामध्ये अटकलेला किंवा याच्यामध्ये. एक हे दोन्ही लेकरं एकाच आईची आहेत ना, हा, पण फरक काय पडलेला आहे? प्लॅनिंग मध्ये त्यांचा फरक पडलेला आहे. आपण हा नाही विचार करत की बाबा माझ्याकडे हा जो काही पैसा हा परमनंट एवढाच मला येणार आहे का? बाबा मला महिन्याला 4 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये मला महिन्याला तसेच मिळणार आहेत का? तर मला मार्केटचा सुद्धा किंवा बाह्य वातावरणामध्ये जे घडतं ना त्याचा सुद्धा माझ्याकडे माहिती पाहिजे. कारण हे वॉर सुरू झालं आहे किंवा मी ज्या कंपनीत काम करतोय किंवा काय तिथं आता स्टाफ कटिंगचं हे सुरू झालेलं आहे, किंवा आता AI मुळे नोकऱ्या हळूहळू हळूहळू खूप कमी कमी होत जाणार आहेत नोकऱ्या. बरोबर की नाही? लोकांनी त्याची प्रोव्हिजन दोन गोष्टी, मग आता AI मध्ये मला शिकलं पाहिजे. कारण उद्या एक AI 5 माणसाचं जर काम करायला लागला तर मला ते शिकलं पाहिजे की बाबा मला मी 6 माणसांचं काम कसं ते AI च्या माध्यमातून करू शकतो, तर मी सर्व्हायव्हल माझं त्याच्यामध्ये, तर मी माझं हे टिकवू शकतो, मी त्याला घाबरून नाही चालणार मुळात. त्यामुळे मी मगापण जे सांगितलं ना की तुम्ही पैशाचं प्लॅनिंग करताना आल्यानंतर एकदम तुम्ही हे करू नका, किंवा एकाच वेळेला खूप पैसे आले ना, थोडस विचार करा, शांतपणे विचार करा. एका दिवसात त्याच्या विल्हेवाट लावण्याच्या मागे तुम्ही लागू नका. तुम्ही जवळच्या 4-5 मित्रांना जे क्वालिटी मित्र आहेत त्यांना तुम्ही विचारा. फायनान्सची ॲडवायझरी असतात त्या तुम्हाला देतात, त्या ट्रस्टेड ॲडवायझरी तुम्ही बघा. नाही तर बऱ्याच वेळेला काय असतं की तुम्ही अशी ॲडवायझरी

0: तुला 50 नाही देऊ शकणार, बघ तुला जमतंय का काम करतायत, 15 लाख रुपये तुमचे झाले ना कमी. आता अशा वेळेला काय केलं पाहिजे की त्याने सगळ्यात पहिले ते घर विकलं पाहिजे आणि छोट्या घरात राहिलं झालं पाहिजे आणि तिथे त्याला लाज नाही वाटली पाहिजे.
1: बरोबर.
0: किंवा मी आधी मोठ्या घरात होतो आणि आता मला लोक काय म्हणतील, लोक थोडी तुला जेवायला देत आहेत बाबा, वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर ठेव की नाही बाबा मला आता नाही, मला 50 लाख रुपये मिळत होते आता मला 35 लाख मिळत आहेत, पण ठीक आहे मी आता जरी 3 बेडरूम हॉल किचनचा विकला तरी मी एक अजून 5-7 वर्षानंतर 5 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट घेणार आहे. सो ते स्वप्न तुम्ही ठेवा ना, पण आज मात्र तुम्ही तुमचा बोजा जर नाही कमी केला. मी कायम माझ्याकडे कर्ज घेतल्यानंतर हप्ता थकलेल्या माणसाला सांगतो, बाबा रे कर्जाच्या हप्त्याला रामनवमी नाही, ईद नाही, काहीच नसतं, त्याचं जे काही मीटर आहे ते कंटिन्युअसली चालू असतं.
1: कोरोनातही पडलंच.
0: कर्ज घेणं म्हणजे काय तर एखादा मोठा दगड हा डोंगरावरून खाली ढकलणे, आणि कर्ज फेडणं म्हणजे काय तो जो खाली गेलेला दगड आहे ना तो वरती पुन्हा घेऊन येत आहे. त्यामुळे पैसे जे आहेत ते वापरताना त्याचा विनियोग करताना मात्र तुम्ही प्रत्येकाने त्याची काळजी घेतली पाहिजे की मला माझी आज गरज काय आणि मी काय केलं पाहिजे, खरंच मी याची मला गरज आहे का म्हणून. हा फार मोठा हे आहे. आता नुसतं फ्लॅटवर काय होतं की मला ह्या एका बिल्डिंगमध्ये मी फ्लॅट घेतला याच्यावर नाही आहे माझं समाधान, मला त्याच्यातला टॉप फ्लोअर पाहिजे, 25-30 मजल्यावर पाहिजे. मग तुझा 4 मजले गेल्यानंतर 75 रुपये 100 रुपये राईट जो असतो तो तुम्हाला द्यावा लागतो, बिल्डिंग एकच आहे. 4th मजल्यावरचा पत्तासुद्धा तोच आहे आणि 26-27 मजल्यावरच्या माणसाचा पत्तासुद्धा तोच आहे, त्याच्यात काही बदल नाही आहे. लक्षात आलं का?
1: त्या बिल्डिंग नुसार तुमचं इंटिरियर आलं,
0: सगळं झालं,
1: गाडी तशी आली, तशी शाळा आली,
0: सगळं ही सर एवढे गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आणि मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा तुम्ही मुलांच्या शाळेवर खर्च करा, मुलांना चांगले संस्कार द्या. तिथं तुम्ही खर्च नाही म्हणत, त्याला इन्व्हेस्टमेंट करा असं म्हणेल मी. उत्तम शाळेत टाका, उत्तम त्याला क्लास लावा, उत्तम त्याला शिकवा, त्याला स्पोर्ट्समन उत्तम तुम्ही बनवा. ही तुमची लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट आहे, परमनंट, जी वाया न जाणारी आहे ती. आणि होतं काय माहिती आहे तुला, आता समजा माझ्याकडे जर मी जर आज माझ्याकडे जर इनोव्हा हायक्रॉस असेल, उद्या मला त्याच्या वरचीच गाडी घ्यावी लागते शार्दूल, मला कालची नाही घ्यावी लागत,
1: घेता येत नाही.
0: आणि घेतली तर मी काय असं होतं, पण आता हा जर विचार जर मी मनातच ठेवला की मी लहानी गाडी घेतली तर लोक काय म्हणतील, आणि जर मी कर्ज घेतच राहिलो तर नंतर मग मला असं वाटतं की मला सीटर रिक्षामध्येच फिरावं लागेल. त्यापेक्षा आज माझी वस्तुस्थिती गृहित धरून मी ती गाडी विकून घेतलं तर, आणि एक कधी पण मला असं वाटतं ट्रान्सपरन्सी तुमच्या बोलण्यात अशी असली पाहिजे, ठेवली पाहिजे, नाही बाबा माझी सध्या आर्थिक परिस्थितीची थोडीशी गडबड आहे, माझं हे कमी झालं आहे, पॅकेज कमी झालं आहे, त्यामुळे मी माझी गाडी बदललेली आहे.
1: याचं तुम्ही म्हणाल ना तर मला ॲक्च्युली खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो, आणि तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातलाय. मी लहान होतो ना, माझे वडील LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होते, त्यामुळं वेगवेगळ्या समाजातली लोक, वेगवेगळ्या काय म्हणतात घटकांमधली लोक यायचे, प्रत्येकाचं हे असायचं. मोस्ट ऑफ द लोक सांगायचे, साहेब आता जरा फारच अवघड परिस्थिती आहे, काही करू शकत नाही, किंवा काय मदत करा, किंवा काय आम्ही
0: बघूया,
1: किंवा एजन्सी घ्यायची, असं तसं सगळं यायचं. आता ना सर, आता कोणी जर एखाद्यावरती आर्थिक परिस्थिती वाईट असेल ना सांगत नाही, लपवण्याकडे लक्ष जास्त आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपण असा समाज होतो जिथे आर्थिक विवंचनेबद्दल आपण उघडपणे बोलायचो, त्या बाबतीत टॅबू नव्हता 20 वर्षापूर्वीपर्यंत. ऍटलीस्ट मी ज्या समाजात राहत होतो, मी ईश्वरपूरमध्ये राहतो, माझ्या आजूबाजूला सगळेजण सांगायचे की बाबा प्रॉब्लेम चालू आहे तर सांगायचं, उलट लोक एकमेकाला मदत कर. आता आहे टेन्शन नाही आपल्याला, कॉलर ताट हे प्रमाण सगळीकडे वाढलं
0: नाही. आणि त्याच्यात आणखीन काय झालं माहिती का, याच्यामागचं कारण शार्दूल तू लक्षात घे काय, याच्यामागचं कारण आहे सोशल मीडिया.
1: ॲब्सोल्युटली
0: बरोबर. तुमचे इमोजी ज्या दिवशी आले ना त्या दिवशी तुमचा संवादच संपला सगळा.
1: क्या बात आहे,
0: लक्षात आलं का? आणि मला असं वाटतं की तो फार मोठा फेल्युअर आहे. पूर्वी कसं होतं, लोक एकमेकांशी बोलायचे, एकमेकांच्या संपर्कात राहायचे, त्यामुळे मला शार्दूल समोरून आला ना की चेहरा पाहिला की मला लक्षात यायचं की शार्दूलला प्रॉब्लेम आहे. आणि मग मी त्याच्या खांद्यावर आटवून जर म्हटलं ना, अरे मित्र काय प्रॉब्लेम आहे, सांग ना, सोडू आपण, काय प्रॉब्लेम असेल सांग तुम्हाला. तो जो काही एक माझा हक्काचा हात पाठीवर पडल्यानंतरचा जो शार्दूल होता ना, त्याला असं 10 हत्तीचं फळ यायचं त्यावेळेला. आणि मुळात आणखीन काय होतं माहिती तुला, याच्यामध्ये एक ट्रस्ट होता.
1: बरोबर.
0: की शार्दूलला एक माहिती आहे की विश्वासला जर मी सांगितलं तर तो गावभर माझी त्याची चर्चा नाही करणार आहे माझी त्या विषयाशी, तो माझ्याशी बोलून चर्चेच्या माध्यमातून तो मला आयडिया देणार आहे. आणि तो म्हणून मी नेहमी, मी आता वेगवेगळ्या कॉलेजेसला जातो, युथ बरोबर बोलतो ना, तिथे मी कायम क्वालिटी फ्रेंड्सवर बोलतो की तुम्ही तुमचे मित्र आहेत ना असे ठेवा की जे तुमची परिस्थिती बघून तुमचा तुमच्या होला हो

0: नारे नसावे, मित्र कशी पाहिजेत? शार्दूल, हे तुझं चुकलेलं आहे, हे तू नव्हतं करायला पाहिजे. तू हे जे केलं हे मला नाही पटलेलं आहे, चुकलेलं आहे, हे सांगण्याची ताकद असलेली. आणि शार्दूल नावाचा मित्र असा पाहिजे की जो तितक्याच मनमोकळ्यापणाने की विश्वास सॉरी चूक झाली माझी, मला कबूल आहे, मान्य, हे मान्य करणारा मित्र, हे असे दोन पाहिजेत. आज प्रॉब्लेम तोच झाला आहे ना. आज सगळे हॅपी बर्थडे असतील काय असतील, आपण बऱ्याच वेळेला बघत सुद्धा नाही काय आहे. एक मध्येच कोणीतरी श्रद्धांजली टाकतं आणि त्याच्या खाली दोन हॅपी बर्थडे टाकलं की हॅपी बर्थडे चालतं, मध्येच परत त्याच्यामध्ये येतं की श्रद्धांजली आदरांजली असे हे येतात. म्हणजे आपण इतके मशीनला आपण आणि याला हे झालेलो आहे, त्यामुळे गडबडती व्हायला लागली.
1: डेड पीपल
0: म्हणून तर मध्ये सर्वे पण आला ना की ज्याला मित्र नसता, ज्याला मित्र नाही त्याच्यामुळे त्याला बीपी पासून सगळेच प्रॉब्लेम यायला लागले. आता ते नवीन सिस्टीम जशी अमेरिकेत तशी सुरू झाली की आज माझ्याकडे वेळ आहे आणि मी चार लोकांना जेवायला खाऊ घालू शकतो, प्यायला देऊ शकतो, करू शकतो. तर चार मला अशा प्रकारची लोक लाईट माइंडेड गप्पा गोष्टी करणारे जोक सांगणारे चालतील. आता अशा पार्ट्या चालू झाल्या. मित्र भाड्याने घेणं हे कन्सेप्ट सुरू झाले. आता आपण कुठे चाललो आहे आता? खरे मला असं वाटतं की उद्या मला 25 मित्र आहेत, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी आहे, मला पैसे नाही द्यावे लागत आहे, मी शिट्टी वाजवली की माझे मित्र येत आहेत. अजूनही कोणाची वेळ गेलेली आहे ना असं मला अजिबात वाटत नाही. पण तुम्ही आपण काय करतो रे, कामाच्या गडबडीत आपण नातेसंबंध पूर्णता विसरलो. तुला सांगतो आलं का लक्षात? त्याच्यामुळे आणि काय झालं की पूर्वी कसं आहे की नेहमी असं असायचं की आपण कायम असं मैत्रीचा प्रेमाचा ब्रिज बांधायचो, आता आपण भिंती उभ्या केल्या आहेत सगळ्या, त्यामुळे आपल्याला पलीकडचं पण दिसत नाही आणि आपल्याला पलीकडे जाता पण येत नाही आहे. आपण आपल्यालाच एक अडचण निर्माण करून घेतलेली आहे. पण हरकत नाही, माझं मी कायम बी पॉझिटिव्ह, मला असं वाटतं पॉझिटिव्हली. या अशक्य असलेल्या गोष्टी आहेत का? याच्यातली एक एक गोष्ट अशक्य, अवघड आहेत का? अवघड आहेत, पण अशक्य नाही आहेत.
1: करेक्ट करेक्ट.
0: तुम्ही बाहेर पडा ना, तुम्ही परत जा ना मित्रांमध्ये मिसळा.
1: मित्रांमध्ये मिसळायला पैसे लागतात
0: असं काहीच नाही आहे. कॉफीमध्ये आता मी पुन्हा सांगतो, पुन्हा तेच आहे ना, गरजेनुसार किंवा तुम्ही काय मित्र करता. तुम्ही क्वालिटी मित्र जर केले तर काय गरज आहे मला सांग बरं. मी जर उद्या शार्दूला फोन केला, यार मला एक अर्धा तास आपण भेटायचं का बोलायचं का, शार्दूला म्हटलं बरं तुला केव्हा वेळ आहे, 8 वेळ आहे, अरे मग ठीक आहे, मग तू असं कर ना, 8:30 घरी जेवायला जातो का डायरेक्ट, माझी 8:30 जेवायची वेळ, ये जेवायला, मग आपण जेवण करू आणि बाहेर फिरू, गप्पा मारू, झालं ना. काय खर्च आहे? मला फक्त शार्दूलचा वेळ फार महत्वाचा आहे, ज्याची कॉस्टच नाही आहे. आणि माझ्याकडे एक हे पण पाहिजे की जर मी भेटलेलो नाही आहे इतक्या दिवसात, तर शार्दूलला मला फोनवर सांगता यायला पाहिजे, शार्दूल यार सॉरी हा, मग इतक्या दिवस तुला नाही भेटलो कामाच्या गडबडीत किंवा माझ्या लक्षात पण नाही राहिले, पण तुझ्यासारखा मित्र असायला पाहिजे आता याची मला जाणीव झालेली आहे.
1: ही पण संपत्ती
0: महत्वाची, ही पण संपत्ती. आणि हे सांगता आलं पाहिजे. आणि पुन्हा तेच, शार्दूलने ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ह्या दोनच गोष्टी आहेत आणि हे होऊ शकतं सहज, कारण मुळाच ते मुळ मित्राचं जे नातं असतं ना ते असं आहे की आपण भेटलो एकमेकाला, दोन चार शिव्या घातल्या एकमेकांना, आपले सगळे एकमेकांच्या विषयीचे जे काही आपले मनात किंतु परंतु असतात ना ते असे 5 मिनिटात आपले निघून जातात. आणि अशा पद्धतीने आपण एकत्र होतो की जसं काही रोज आपण भेटतो आहोत. आणि तेच मला असं वाटतं की ते जर तुम्ही चालू केलं तर तुमच्या आर्थिक विवंचनेतून आणि आर्थिक अडचणीतून तुम्हाला बाहेर पडायला तोच मित्र तुम्हाला उपयोगी पडू शकतो, तोच तुमचा चांगला सल्लागार होऊ शकतो. हा असं मला वाटतं की हे फार महत्वाची महत्वाची गोष्ट.
1: मला ऍक्च्युली याच्याबद्दलच बोललं, म्हणजे खूप पर्सनल आहे आणि माझ्यासाठी खूप इमोशनल गोष्ट आहे. माझे इस्लामपूरच्या ईश्वरपूरचे खूप असाच कट्टा आहे मित्रांचा. आम्ही गेलो की तिथं कुणीही असू दे, म्हणजे 10 कोटीचा मालक असू दे किंवा 100 कोटीच्या फॅक्टरीचा मालक असू दे किंवा अगदी MIDC कामाला जाणारा मित्र असू दे, सगळ्यांची लयकी एकच, सगळ्यांना एकाच पानावरती आणलं जातं. आणि ते काय होतं, मित्र आले की एक कोणीतरी असं की काय तू पैसे देऊ नको, मी देतो. आणि यातनं ना आम्ही बघितलं, त्यातनं एक वेगळा ग्रुप होत गेला आणि एक मित्र आहे की जो सतत अशा लोकांचे पैसे, त्याला ती लोकं हवायची, लोकांना बोलवायचं, पैसे द्यायचे, दारू पाजायची, पैसे द्यायचे, हे करायचं, सगळं चालूच, दरबार भरायचा. आणि ह्या मैत्री आणि लोक वावा येतो सर असतील जमतील भूतात, जोपर्यंत तुम्ही फुकटचे खायला आणि प्यायला देत आहे तोपर्यंत दंगा करणारे लोक असतातच. केलं अक्षरशः कर्जबाजारी झाला. आणि सगळ्यात दुःखाची घटना आहे कर्जबाजारी झाला, लोकांनी आम्ही खूप सांगायचा प्रयत्न केला सगळ्या मित्रांनी की बाबा बास कर, आता बंद कर कर्जात, आई वडिलांनी कसं तरी बाहेर काढलं, पण ते काय एकदा लागलेली नशाही लागलेली अस तो गेला अक्षरशः. आणि आत्ता सर गेल्या 3 महिन्यात हे 2 मित्रांच्या बाबतीत नाही घडलं. आणि सगळ्यात मेजर दुःख काय होतं माहिती का, त्यातलं व्यसन हे सेकंडरी होतं माझ्या मते. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता माहिती का, वाहवा लोक छान म्हणतात म्हणून खात बसले, देत बसले, पीत बसले, पिवत बसले. आणि ह्याच्या नादात ना मैत्रीचा मैत्रीचा दादा नावाचं फ्लेक्स लागला गेल्यानंतर.
0: मैत्रीचा दादा
1: सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे. मैत्रीचा दादा फ्लेक्स लावलं, जे चार पिऊ नको म्हणणारे होते ते सगळ्यात पुढे होते, आणि जे चार त्याच्या पैशाने पिणारे होते ते जवळपास कुठंच दिसले नाहीत. हा प्रॉब्लेम आहे. हे जे आहे ना स्टेटस सिम्बॉलच्या भोवती मैत्रीसाठी पैसे, सो तुम्ही मला फक्त कारण का तुमच्यासारखा म्हणत, ज्यांनी नात्याचं सर्व्हिसिंग हे पुस्तक लिहिलं, ज्याला नाती म्हणजे तुमची हजारो मित्र असतील त्या माणसाने हे सांगावं की मैत्रीत पैसा आणायला काय रूल्स असले पाहिजे. गिव्ह मी थ्री रूल्स फॉर मनी इन फ्रेंडशिप.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की आपण ज्या मित्राला पैसे देणार आहोत त्याला नेमके पैसे कशासाठी लागत आहेत, तो त्याचा वापर काय करणार आहे, हे फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. बरोबर. एक महत्वाचं असं असतं की समजा मेडिकलला लागणार असतील पैसे, तर मेडिकलला लागणारे पैसे परत मिळण्याची शक्यता नसते. सो अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे की आपले समविचारी एक अर्धा मित्र आपण गोळा केले पाहिजेत आणि त्याला जे काही पैसे द्यायचे ते सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून द्यावेत, म्हणजे जेणेकरून एकावर बोजा येत नाही, त्या मित्राचं पण काम होतं आणि आपल्याला ते पैसे नाही मिळाले तरी आपल्याला चालतील असं आहे. दुसरं, तुम्ही एखाद्याला जर व्यवसायासाठी पैसे दिले तर वन टू वन कधीच देऊ नका. चार मित्र बरोबर ठेवा त्याला पैसे देताना आणि त्याला विचारून घ्या की तू हे पैसे परत कधी देणार आहेस म्हणून, आणि त्याला हे सांगायचं की तू 2 महिन्यांनी देणार आहे ना, तुला 3 महिने देतो पण 91 दिवशी मला मागायला लावू नकोस. आणि हे ऐकल्याला हे सांगायला तिथं चार मित्र असले पाहिजेत. हा त्याच्यातला एक आणखीन महत्वाचा रूल आहे असं मला वाटतं. आणि तिसरा रूल तोच आहे की जो पैसे घेणार आहे ना त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर याला पैसे परत दिले नाही तर नंतर आपल्यासारख्या खरोखरीच गरजू असलेल्या इतर मित्रांना शक्य असले तरी इतर मित्र मदत करणार नाही, कारण दुसऱ्या मित्राचा अनुभव चांगला नसल्यामुळे तिसरा मित्र मात्र हात आखडता घेतो असं सुद्धा बऱ्याच वेळेला बऱ्याच घटनेमध्ये घडतं. म्हणून मी आपण मगाशी जेव्हा अनौपचारिक गप्पा मारत होतो तेव्हा मी सांगितलं की आता मी माझ्या बॅचची माझी 84 बॅच आहे, आम्ही दर महिन्याला सगळे मित्र जमतो. नंतरही माझ्या लक्षात आलं की बाबा काही मित्रांच्या खरोखरच आर्थिक अडचणी आहेत. सो मी त्याच्यामध्ये एक बेंचमार्क केला की बाबा मी एखाद्या मित्राला एका वेळेला 10,000 रुपये देऊ शकतो की जे मला परत नाही मिळाले तरी चालतील, त्यामुळे मी ठरवून ठेवा याला 10,000 दिले परत मागायचे नाही. त्याचा एक फायदा असा झाला की त्यांनी परत मी जर 10,000 मागितले असते तर त्यांनी परत 15 मागितले असते, 10 देऊन टाकले, विषय संपला, त्यांनी मला दिले नाही, मी त्याच्याकडे मागितले नाही. ज्याला मोठी अमाऊंट पाहिजे होती त्याला सांगितलं की तुला मी बँकेचं लोन करून देतो, आपल्याच 2 मित्रांना जामीनदार घे आणि तू महिन्याने तू जे मला म्हटलं ना की मी 3 महिन्यानंतर 1,00,000 रुपये तुला 4 महिन्यांनी देतो, काही करू नको, तू 5 वर्ष 3,000 रुपये 3,500 रुपये बँकेला महिन्याला तू भरत राहा, जेणेकरून तुझा उदरनिर्वाह चांगला होईल, तू कुठेही डिस्टर्ब होणार नाही, तू परत माझे 1,00,000 रुपये द्यायला कोणाकडून तरी व्याजाने पैसे आणणार 2% 3% या चक्करातून तू बाहेर पडणार नाही, बेटर वे त्याच्यापेक्षा तू बँकेचं कर. त्याच्यातून मी बऱ्याच काही मित्रांना अशा प्रकारे मदत करू शकलो की त्यांना पण ती छान मदत झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचंही काम झालं, माझंही मित्र म्हणून मला जे कर्तव्य करायचं होतं ते मी व्यवस्थितरित्या पार पाडलं आणि माझी मैत्री टिकून राहिली. हा त्याच्यातला एक
2: बिझनेस
0: करेक्ट. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पण आपला मी मगाशी जसं सांगितलं तसंच आहे, एकमेकांबद्दलचा ट्रस्ट असला पाहिजे. म्हणजे तुला खात्री पडली पाहिजे की विश्वासने माझ्याकडे जे पैसे मागितले ते जिन्हन कारण आहे तसं, त्याच्यासाठी मागितले ते आपण द्यायला पाहिजे, किंवा तुला माझ्याबद्दलची एवढी माहिती पाहिजे की तू स्वतःहून म्हटलं पाहिजे की अरे विश्वास तू जरा अडचणीत दिसतोय थोडंसं, 1,00,000 रुपये तुझ्याकडे राहू दे, निवांत तुझं एकदा सगळं सुरळीत सुरू झालं की 1, 2, 4, 5 महिन्यांनी 6 महिन्यांनी मला तू दे, एवढा ट्रस्ट तुझा मी कमावलेला पाहिजे, तरच त्याचा उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं.
3: श्रोते हो, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमचा नंबर आहे 8380016512 आणि पुढचा भाग आम्ही लगेचच घेऊन येत आहोत. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं रेखा डावजेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. हे गीत आहे ग.दि. माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: रवींद्र साठे यांच्या आवाजात उंबरठा या चित्रपटामधलं, सुरेश भट यांची शब्दरचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत. ही शब्द आहेत अनंत जाधव यांचे. ऐकूया नवरे सगळे काढव या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: कलाकारांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ.
3: ऐकूयात जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गारंबीचा बापू या चित्रपटामधलं गीत. शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार भास्कर चंदावरकर.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
4: ऐकूया सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं संसार या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: हे गीत ऐकूयात गदी माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं। स्वर आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा, संगीतकार राम कदम।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. पशुधन या विषय कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मी आपल्याला डॉक्टर डी एल रामटेके जनावरामध्ये पावसाळ्यात होणारे रोग व त्यावरील उपाय या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. शेतकरी बंधूंनो, पावसाळा म्हटलं की शेतीची भरपूर कामे असतात, त्यामुळे जनावरांनासुद्धा भरपूर कामे असतात. जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाण पावसाळ्यात जास्त असते, कारण उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई असल्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. आणि पावसाळ्यात वातावरणात आलेला थंडावा यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व मृत्यूचे प्रमाण वाढते. या दिवसात असे लक्षात आले की काही रोग पावसाळ्यातच नेहमीच येतात, याकरता पशुपालकांना त्याची माहिती असणे फार आवश्यक आहे. तर यामध्ये कुठले रोग येतात बा? तर नवीन हिरव्या चाऱ्यामुळे या दिवसामध्ये तोंड येणे, पोटफुगी हे शक्यतो जनावरांमध्ये आढळतात. त्यामध्ये या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये दूषित पाणी असल्यामुळे, कारण की उन्हाळ्यामध्ये नाले आणि डबके हे आटून जातात आणि नंतर पाणी साचतात, आणि बरंच नाल्या आणि डबक्यामध्ये पाणी साचल्यामुळे हे पाणी पिल्यामुळे जनावरांना हगवण व जंत यासारखे पण आजार आढळून येतात. त्याचप्रमाणे जीवाणूपासूनही जनावरांमध्ये रोग होतात या दिवसामध्ये, त्यामध्ये घटसर्प, फऱ्या, फासी. तसेच विषाणूपासूनही या दिवसामध्ये जनावरांमध्ये रोग आढळून आलेले, त्यामध्ये तिवा हा एक प्रामुख्याने जनावरांना आढळतो. त्याचप्रमाणे एकपेशीय जंतूपासून होणारा रोग म्हणजे सरा. आणि याच काळामध्ये शेतामध्ये भरपूर काम असल्यामुळे बरेचसे शेतकरी काही फवारतात, तर यामध्ये विषबाधाचे पण लक्षण जनावरांमध्ये आढळून आले. तर आपण हे बघितलं तर याचप्रमाणे आता नवीन हिरव्या चारा जे आहे, तर ते कसं होते बा जनावरांमध्ये, त्यामध्ये थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुरू झाला की हिरवे गवत येते, नाल्या डबके पाण्याने भरतात. अशावेळी जनावरावर उन्हाळ्यात आलेला ताण कमी करण्यासाठी जनावरे नवीन हिरवे गवत अधाशेप्रमाणे खातात, त्याचप्रमाणे डबक्यातले पाणी पितात, त्यामुळे त्यांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. लहान जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचा ऊत येतो, उदाहरणार्थ शेळी मेंढी इत्यादीमध्ये तोंडाभोवती फोडे येतात, तोंडाच्या आतमध्ये व्रण येतात व जनावराला खाता पिता येत नाही. शेतकरी बंधूंनो, यावरही आपल्याला उपाय करता येईल. घरच्या घरी जर आपण बोरोग्लिसरीन लावले तर फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामधून प्रतिजैविकाची इंजेक्शने टोचून घ्यावी. दुसरे असे की मोठ्या जनावराने हिरवा चारा जास्त खाण्यास आल्यास पोटफुगीचे प्रमाण दिसून येते, हे पण पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर प्रमाणात आढळत. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे म्हणजे जनावराचे खाणेपिणे बंद होणे, जनावर सारखे उठबस करते, डावी कूस फुगलेली दिसते, डाव्या कमरेवरचे हाड दिसेनासे होते, जनावर गाभण असेल तर पोटामध्ये वासरू मरते सुद्धा, वेळीच उपचार न झाल्यास जनावर गुदमरून मरतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण डॉक्टर बोलवण्याच्या अगोदर जर आपण घरच्या घरी जर थोडंसं उपचार केलं तर बराचसा फरक पडू शकतो. यामध्ये आपल्या जनावरांना पाणी पाजू नये, अशा वेळेस आपल्या जनावरांना पाणी पाजू नये. 500 मिली गोडे तेलात 30 मिली टर्पेंटाईन एकत्र करून हळूहळू पाजावे, किंवा ब्लोटोसिल नावाचे पातळ औषध गाई म्हशींस एकाच वेळी 100 मिली पाजावे, शेळ्या मेंढ्यांना हेच औषध 20 मिली पाजावे, दिवसातून 2 वेळेस द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पुढचा उपाय करावा. शेतकरी बंधूंनो, या दिवसामध्ये जनावरांना दूषित होणारे म्हणजे पावसाळ्यात जनावरांना दूषित पाण्यामुळे होणारे रोग म्हणजे एक हगवण आणि जंताची लागण. आता हगवण म्हटलं तर यामध्ये लक्षणं असे असतात की शेण पाण्यासारखे पातळ होते, शेणाला वास येतो, जनावर अशक्त होते. यामध्ये उपाय म्हटलं तर जंतनाशक औषधी पाजावी, त्याचप्रमाणे हगवणीकरता पशुवैद्यकीचा सल्ला घ्यावा. या दिवसामध्ये जनावरांना जीवाणूपासून होणारे रोग म्हणजे घटसर्प, फऱ्या, फासी हे रोग पावसाळ्यात दिसून येतात. जर एखादे जनावर गावात मेले तर साथीचा रोग आला की काय असे लोकांना वाटते आणि थोडी त्याबद्दल भीती पण वाटते. तर घटसर्प यामध्ये त्याची लक्षणे जर बघतो तर जनावरांना अचानक ताप येतो, जनावराचे खाणेपिणे बंद करते, जनावराच्या घशात सूज येते, ही सूज घशापासून तर छातीपर्यंत वाढत जाते, घशातून घरघर असा आवाज येतो, जनावरावर वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यूमुखी पडते. रोगाची लागण झाल्यापासून 24 तास ते 3 दिवस अशी लक्षणे दिसतात. तोंडातून भरपूर लाळ गळते, नाकपुड्या कोरड्या पडतात,
उपायमध्ये जर वरील प्रकार लक्षणे वाटल्यास तर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. यामध्ये आपण प्रतिबंधक उपाय करू शकतो. पावसाळ्यापूर्वी जनावरांना घटसर्पाची लस टोचून घ्यावी, अन्यथा शेतकरी बंधूंना किंवा पशुपालकांना आपल्याला जनावरांवर चांगलाच पैसा मोजावा लागेल. विशेषतः घटसर्प म्हशीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. यामध्येच दुसरा जनावरात दिसणारा रोग म्हणजे फरा. फऱ्या विशेष करून अडीच वर्षाखालील जनावरांना दिसून येतो. रोगाची लागण अचानकपणे होते. जनावर लंगडू लागतात. ज्या पायाने लंगडतात त्या पायावर जाड स्नायूवर सूज येते. जनावरांना जवळपास 104 ते 105 फॅरनहाईट ताप. जनावराचे खाणेपिणे बंद होते. जनावराच्या पायाच्या मांड्यावर सूज येते. सुजेवर दाब दिल्यास चरचर असा आवाज येतो. सुजलेल्या भागावर शेद केल्यास काळसर पिवळसर दुर्गंधीयुक्त स्राव येतो. यावर लवकर उपाय झाल्यास शेतकरी बंधूंनो आपले जनावर दगावू शकतो. याकरता उपाय आपण आपल्या जवळच्याच पशुवैद्यकीच्या सल्ल्याने करावा. आणि प्रतिबंधक उपचार म्हणून प्रत्येक वर्षी आपल्या जनावरांना पावसाळ्यापूर्वी लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो या दिवसामध्ये जनावरांमध्ये फासी रोगही दिसून येतो. या रोगाची लक्षणे जनावरांना एकदम ताप येतो. जनावरांच्या नाकातोंडातून गुदद्वारातून काळसर रक्त वाहते. जनावरांना अचानक मृत्यू येतो. उपाय करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय 6 महिन्यावरील वासरांना अँथ्रोक्सपोर वॅक्सिन ही लस टोचावी. तसेच ज्या भागात हा रोग नेहमी आढळतो त्या भागातील जनावरांना दरवर्षी ही लस प्रत्येकी 1 मिली याप्रमाणे टोचून घ्यावी. याचा प्रभाव जवळपास जनावरांमध्ये 1 वर्ष राहतो. या दिवसामध्ये जनावरांना विषाणूपासूनही एक रोग आढळून येतो, तो म्हणजे तिवा. यामध्ये जनावरचे लक्षणे जर बघितले तर जनावरांना ताप येतो, जनावरे वैरण खाणे बंद करते, तोंडातून लाळ गळते, जनावर अकडल्यासारखे दिसते. या रोगात जनावरे आलटून पालटून लंगडते. या रोगात फुफ्फुसाचा दाह किंवा इतर दुखणी होतात.

0: विषबाधा पण आढळून येतात. विषबाधाचे प्रमाण युरिया किंवा खताच्या बॅगा जनावराच्या चाटण्यास आल्यास विषबाधा होऊ शकते. यामध्ये जनावरं चारी पायाने थरथरणे, जनावरच्या तोंडातून लाळ गळते, श्वासोश्वास जलद होतो, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होतात, पोट फुगते, या प्रकारची लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. उपाय: जनावरांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कॅल्बोराल्स किंवा ॲट्रोपिन सल्फेट सारखी हे औषधी टोचून घ्यावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 9604178961 आणि गणेश सोमवंशी, 8300016508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नाशिक करांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवणार.

0: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक।
1: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात। हे गीत ऐकूया धर्मकन्या या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात भाऊबीज या चित्रपटामधलं. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंतराव मोहिते यांचं.

0: नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात वैशाख वनवा या चित्रपटामधलं.

0: तेरे गुम माहिर ला जाते
1: होशे
0: गुम माहिर ला जाते हो नखवा गुम माहिर ला जाते हो नखवा तिचा घोवाला कोकण दाखवा हो तिचा घोवाला कोकण दाखवा।

0: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी.
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा.
1: उद्याच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गुमू माहेरला जाते हो ना.

गलबो तो टिकवा, धनी धरनी लाया गलबो ताला टिकवा।

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बोलकी बाहुली या चित्रपटामधला ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रकाश घोडके यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हब मध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.
2: हे गीत ऐकूयात पडदा या चित्रपटामधलं. शाहीर प्रभाकर यांची शब्दरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: अहो गुलजार नार शिनगार करुन खूप नटली
1: चले चमक चमक

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
4: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
3: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
4: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
3: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
5: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हा माझा मार्ग एकला या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888
1: या क्रमांकावर. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना गदी माडगुळकर यांची, संगीत दिला आहे वसंत पवार यांनी. आणि हे गीत ऐकूयात स्त्री जन्मा तुझी कहाणी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूया जशास तसे या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
8: ऐकूया दिल है कि मानता नहीं या चित्रपटामधले गीत। समीर यांची गीतरचना, नदीम श्रवण यांचं संगीत। हे गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरात।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ.
6: किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आ गले लग जा या चित्रपटामधलं. साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। संगीतकार राजेश रोशन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जॉनी आय लव्ह यू या चित्रपटामधलं।

0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. जीवन संग्राम या चित्रपटामधलं गुलजार यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
1: ओ मैं क्या जी गल तो सुनो ओए गल सुनो भाई गल ओए गल सुनो भाई गल ओए आज की आज सुनाऊं

0: शब्द द्यायचे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं, मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. दूध का कर्ज या चित्रपटामधलं संगीतकार अन्नू मलिक.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची. जरा सी जिंदगी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरीलाल यांनी.

ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास. दिल चाहता है या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर एहसान लॉय आणि गायक स्वर आहे शान, शंकर महादेवन आणि के के यांचा.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात. जवानी जिंदाबाद या चित्रपटामधलं मोहम्मद अजीज आणि अनुराधा बोडवाल यांच्या आवाजात. समीर यांच्या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मेहबूब यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार AR रहमान आणि चित्रपट आहे डोली सजा की रखना.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 की.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
5: हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत अमित कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं. चित्रपट आहे मुझे इन्साफ चाहिए आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: तुमचं बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉल।
10: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो नमस्कार, मी सुषमा दाते आज पुण्यात आहे आणि आपल्या जीवनरंग कार्यक्रमासाठी ज्येष्ठ व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता मंगलाताई जोगळेकर यांना भेटणार आहे। त्यांनी डिमेन्शिया या विषयावर खूप काम केलंय, त्यांची मुलाखत घेणार आहे। त्यासाठी सामाजिक संशोधनात तर त्यांनी कामाला सुरुवात केली खरी, नागरी नियोजन विषयातल्या पदव्याही संपादित केल्या, परंतु केवळ अभ्यास केला नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कार्यक्रम राबवले, उपक्रम केले। त्यांनी मेमरी क्लिनिकची 2010 दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला स्थापना केली। सखोल अभ्यास आणि चिंतन करून अशा रुग्णांची काळजी कशी घ्यावी याबद्दल डिमेन्शिया रुग्णांच्या घरातील लोकांना मार्गदर्शन केलं, विचारांना कृतीची जोड द्यावी असं म्हणतात। अशा थोर सामाजिक कार्यकर्त्या, अनेकांच्या मार्गदर्शक असणाऱ्या मंगलाताईंना याच्यासाठी भेटणार आहे की आपल्या सगळ्यांना त्यातून प्रेरणा घ्यायची आहे की आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे। पोचलेस त्यांच्या घरी। नमस्कार मंगलाताई।
11: नमस्कार या ताईया,
10: मी तुमची
11: खरंच या चर्चेकडे मी पुष्कळ दिवस वाट बघून आहे, कारण लोकांना काहीतरी चांगला संदेश यातून देता येईल म्हणून।
10: नक्की नक्की, रेडिओ विश्वास तर्फे आधीच आपलं स्वागतही करते आणि आभारही मानते। आज आपली मुलाखत डिमेन्शिया या विषयावरती आहे, त्यामुळे सुरुवातीला डिमेन्शिया आणि विस्मरण हे सुरुवातीच्या काळात कळत नाही, मग ओळखायचं कसं की हे विस्मरण आहे की आपल्याला डिमेन्शिया होतोय?
11: सुरुवातीचा म्हणून खूपच छान प्रश्न आहे हा। त्यामध्ये काय असतं, आपण असं म्हणूया की विस्मरण प्रत्येकामध्ये असतं, बरोबर आहे? म्हणजे एखादं बिल भरायचं राहून गेलं, एखाद्या व्यक्तीचं नाव आठवत नाहीये, आपण बाजारात जातो आणि आपल्याला एखादी गोष्ट आणायची राहून जाते, असे प्रसंग रोजच्या रोज आपण अनुभवत असतो। आणि परंतु गंमत अशी आहे की थोड्या वेळाने आपल्याला त्याची आठवण होते, बरोबर आहे? कोणाचं तरी नाव लगेच आठवणार नाही, पण दुसऱ्या दिवशी आठवून जातं। वयोमानानुसार थोडंसं विस्मरण वाढतं हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। परंतु ज्या वेळेला आपल्या वयाच्या लोकांच्याच प्रमाणे आपले प्रश्न आहेत आणि आपलं रोजचं जीवन व्यवस्थित चाललेलं आहे, आपल्याला त्याचा आत्मविश्वास आहे की आपण जे काही रोजच्या गोष्टी आहेत त्याचं नियोजन व्यवस्थित करू शकतोय, व्यवस्थित आयुष्य जगू शकतोय, त्या वेळेला काळजी करण्याचं खरं तर काही कारण नसतं। परंतु होतं असं की काही जणांच्या बाबतीमध्ये हे विस्मरण थोडंसं जास्त होतं, हे गंभीर विस्मरणाच्या बाजूनी जातं। त्या वेळेला आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं की जरी वयोमानानुसार विस्मरण थोडंसं वाढलेलं असलं तरी गंभीर विस्मरण हे वृद्धापो काळाचा भाग नाहीये। त्यामुळे बरेचदा असं होतं की विस्मरण आहे त्याच्यात काय एवढं, वाढत्या वयानुसार थोडेसे तसं पाहते येणारच की त्याच्याकडे आपण जे दुर्लक्ष करतो ना ते दुर्लक्ष आपण करायला नको।
10: खूप छान सांगितलं तुम्ही की विस्मरण सगळ्यांनाच होत असतं, तसं काही काळजी करण्यासारखं नाही, पण जरा आणखी ते वाढत गेलं की आपण त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे.
11: असं म्हणतात त्याची लक्षणं बघूयात आपण. आता त्याची लक्षणं म्हणजे गंभीर विस्मरण कसं ओळखायचं, तर पहिली गोष्ट इकडे लक्षात ठेवा की रोजच्या जीवनावर त्याचा परिणाम होतोय का. म्हणजे आता बँकांची कामं तुम्ही अगदी आत्मविश्वासाने करताय, परंतु काहीतरी गडबड उडायला लागलीये. वॉशिंग मशीन तुम्ही रोजच लावत असता, पण कधीतरी असा प्रश्न विचारता की घरातल्या लोकांना वाटतं अरे वॉशिंग मशीन नाही लावता येते. चार जण घरामध्ये आली समजा, तर आपण त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करतो. पण एखाद्या व्यक्तीचा गोंधळ उठतो, समजतच नाही की आता काय करू. म्हणजे माझ्याकडे एक अशी असा प्रसंग मला आठवतो.

0: होतोय की एका बाईंच्याकडे काही माणसं आली आणि त्यांना मिस्टरांनी चहा करायला सांगितला आणि बराच वेळ झाला चहा काही येत नाही म्हणून आतमध्ये बघायला गेले तर बाई डोक्याला हात लावून बसण्यात त्यांना काही समजतच नव्हतं की मी काय करायला पाहिजे. तर अशा प्रकारचे गोंधळाचे प्रसंग येणं, सवर वेळ काळाचा म्हणजे गोंधळ उठणं, त्याच्यानंतर सतत काहीतरी प्रश्न तेच विचारत राहणं, त्याच त्याच गोष्टी सांगत राहणं, तात्पुरत्या स्मरण शक्तीमध्ये घट झाली आहे असं दिसणं, त्याच्यानंतर व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं, भाषेच्या तक्रारी सुरू होणं, आकलन कमी होणं, नवीन शिकणं आता जमत नाहीये असं वाटणं, ज्या गोष्टींमध्ये रस होता त्या गोष्टींमध्ये फारसा रस उरलेला नाहीये असं वाटणं, नियोजनामध्ये प्रश्न निर्माण होणं, अशी बऱ्याच प्रकारची लक्षणं आपल्याला ह्या डिमेन्शियाच्या आजारामध्ये दिसतात. आणि प्रत्येकच लक्षण प्रत्येकामध्ये असतं असं नाही, एखादंच लक्षण दिसलं, दोन तीन लक्षणं दिसली यावेळेला मुख्य म्हणजे ज्या वेळेला आपल्याला स्वतःला किंवा कुटुंबियांना असं वाटेल की काहीतरी गडबड आहे, हे काही ठीक चाललेलं नाहीये,
1: नॉर्मल नाही,
0: त्यावेळेला मला असं वाटतं की आपण डॉक्टरकडे पोहोचायला हवं, त्यांना ह्या बाबतीमध्ये विचारायला हवं आणि आपली शंका जी आहे विस्मरणाच्या बाबतीतली त्याचं उत्तर शोधायला हवं, कारण लवकर निदानाचे खूप फायदे आहेत.
1: आणि तुम्ही असं म्हटलंय की हे सगळी लक्षणं खूप छान सांगितली. या विस्मरणामध्ये म्हणजे डिमेन्शियामध्ये विशेषतः कॉग्निटिव्ह अबिलिटीज कमी होतात, म्हणजे मेमरी म्हणजे स्मरण, थिंकिंग म्हणजे विचार आणि रिझनिंग म्हणजे विचार करणे नीट, याचा परिणाम कसा होतो हेही तुम्ही सांगितलं आता. पण काय करायचं,
0: तर तुम्ही मेमरीचं विचारलं तर ते आताच आपण बोलता बोलता म्हणलं की तात्पुरती स्मरण शक्ती जी आहे ती नेहमीसारखी नाही असं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये होतं काय की हिप्पोकॅम्पस नावाचा आपला मेंदूच्या गाभ्यात असलेला एक भाग आहे, तर त्याच्यावरती ह्या आजाराचा सुरुवातीपासूनच परिणाम होतो आणि हा जो हिप्पोकॅम्पस भाग आहे तो नवीन स्मृती निर्माण करण्यासाठीच त्याचं काम. तर ज्या वेळेला नवीन स्मृती निर्माण होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात त्यामुळे तात्पुरत्या स्मरणशक्तीवरती परिणाम होतो आणि मग माणूस पुन्हा पुन्हा तेच विचारतो, कारण ही गोष्ट आपण ऐकलीय, ही गोष्ट आपण केली आहे किंवा बोलली आहे हे त्या व्यक्तीच्या लक्षात राहत नाही आणि त्यामुळे मग नवीन शिकता येत नाही, मग आपण काय बोललोय ते स्मरत नाही, आपल्याकडे काल कोणी येऊन गेलेलं असेल तर ते लक्षात राहत नाही. तर अशा रीतीने तात्पुरत्या स्मरणशक्तीच्या गोष्टी दिसायला लागतात. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की पाठीमागच्या गोष्टी आहेत त्यांचं स्मरण अतिशय उत्तम असतं. आता पुढचा जो भाग आहे तो रिझनिंगचा, तुम्ही म्हणलात ना की आता रिझनिंग एक म्हणजे विचार करणे आणि दुसरं म्हणजे अंदाज बांधणे, नियोजन करणे आणि भाषा, अशा दोन चार गोष्टी आहेत त्याच्यावरती हा जा आजार आहे हा त्याचा परिणाम आपल्याला होताना दिसत असतो. मग साधी गोष्ट जरी असली म्हणजे आज आपल्याला सकाळी उठल्यावरती स्वयंपाक करायचा आहे तर मग आपल्याला बघायला लागतं ना की आज कोण जेवणार आहे, आज फ्रीजमध्ये आपल्या काय काय आहे, कुठली भाजी आधी संपायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये अंदाज बांधायला लागतात, प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन करायला लागतं. तर त्या गोष्टी नाही जमत. मग विचार करणे म्हणजे काय, विचार म्हणजे ही विचारांची सुद्धा एक मालिकाच असते की
1: साखळी,
0: म्हणजे ती शृंखला आहे,
1: एका
0: पाठोपाठ आपल्याला नियोजन पद्धतीने असे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. तर ह्या गोष्टी ज्या क्रमाने घडायला पाहिजे, ज्या रीतीने घडायला पाहिजे त्या रीतीने होत नाही आणि मग एकंदरीतच आपल्याला असं दिसतं की ज्या मेंदूच्या क्षमता आहेत त्या क्षमता थोड्या प्रमाणामध्ये कमी होत आहे असं आपल्याला सर्व स्थळांवर जाणवायला लागतं असं म्हटलं तरी ते गैर ठरू नये.
1: आता तुम्ही मंगेशकर हॉस्पिटल सोबत या संदर्भात काय काम करता आणि पुढचा प्रश्न म्हणजे पेशंटची काळजी कशी घ्यावी लागते, घरातल्या लोकांनी काय केलं पाहिजे हे सगळंच सविस्तर सांगा.
0: हा चालेल, तर पहिल्यांदा आपण पेशंटच्या काळजीकडे येऊयात आणि मग दिनानाथमध्ये काय काम करतो ते सांगते. तर अगदी सुरुवातीला हे आपल्याला लक्षात घ्यायचंय की आता डिमेन्शियाचं निदान झालंय पण म्हणून त्या व्यक्तीला काही कामं सांगायची नाही, त्याला काही करायला द्यायचं नाही असं नाहीये. बरेचदा असं वाटतं की अरे बाबांना एवढा मोठा आजार झालाय तर आता कसं काय बरं करूया, त्यांचं स्वावलंबन टिकवणं अतिशय महत्वाचं असतं. कारण ती जे कामं करतील ना, त्या कामातून त्यांच्या मेंदूला चालना मिळणार आहे. कदाचित असं होईल की सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतील असं नाही, पण कामाचे काही तुकडे ते व्यवस्थित करू शकतील. म्हणजे चार कामं एका वेळेला बाहेर गेल्यावरती त्यांना कदाचित नाही लक्षात राहणार, पण एक काम ते व्यवस्थित करून येऊ शकतात. तर अशा वेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपल्याला करायचंय, त्यांचं स्वावलंबन जपायचंय. दुसरा जो भाग आहे तो असा की त्यांना दिनक्रम लावून द्यायचा आहे. रुटीन हे डिमेन्शियाच्या मंडळींना अतिशय चांगलं कळतो आणि ते फॉलो केलं जातं, वर्षानुवर्ष ते फॉलो केलं जातं. त्यामुळे दिनचर्या त्यांची लावून देणं खूप महत्वाचं असतं. तिसरा जो भाग आहे तो सुरक्षिततेचा आहे. म्हणजे कधी कधी गॅस चालू आहे किंवा बंद आहे नाही लक्षात येणार, किंवा औषधं घेतली आहेत किंवा नाही ते लक्षात राहणार नाही, त्यामुळे चुकीची औषधं घेतली जातील, विडी बंद करायला पाहिजे हे लक्षात येणार नाही. तर काही जण, माझे एक पेशंट होता, ते देवघरामध्ये सातत्याने दिवा लावून ठेवलेला असायचा आणि त्याच्यामध्ये खूप तेल घालून ठेवलेलं असायचं, त्यात सगळ्या ठिकाणी चिकट तेलकट झालेलं असायचं. जर कोणीतरी घरामध्ये नसलं तर ह्या ठिकाणी काय बरं होईल आपण विचारही नाही करू शकत. तर आपल्याला हे प्रश्न दिसतात आणि त्यांची सुरक्षितता आपल्याला जपायची आहे, त्या सुरक्षिततेकडे लक्ष व्यवस्थित द्यायचं आहे. आणि रोज आपल्याला हे प्रश्न दिसतात, त्यामुळे कुठल्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठल्या ठिकाणी लक्ष द्यायला नको हे आपल्याला कळतं.
1: एखादी व्यक्ती घरातून बाहेर गेली आणि घरच सापडलं नाही, हे तर सगळ्यात भयंकर होऊ शकतं.
0: बरोबर आहे. तर तो वेगळाच प्रश्न आहे आणखीन, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी करायला लागतात. पण सर्वसामान्य जे काळजी घेण्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अजून एक दोन गोष्टी सांगायला हव्यात, आणि त्या म्हणजे त्यांचं शारीरिक आरोग्य व्यवस्थित ठेवा. त्यांना रोज व्यायाम त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. मेंदूच्या साठी, हृदयाच्या साठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या मेंदूच्या साठी चांगल्या आहेत. त्यामुळे आहार जर चांगला असेल तर त्याचा त्यांना फायदा होईल, रोजच्या व्यायामाचा त्यांना फायदा होईल. त्यांना किती पाणी प्यायचं हे नाही लक्षात येणार, म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. कारण डिहायड्रेशनचा प्रश्न त्यांच्यामध्ये मोठा असतो आणि त्याच्यामुळे युरिनरी इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यांचं मानसिक आरोग्य जपायला लागतं, कारण त्यांच्यामध्ये चिंता, काळजी, भीती, राग, गोंधळ अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सातत्याने दिसत राहतात, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. आणि मग जो भाग येतो तो अर्थातच समाजामध्ये त्यांनी मिसळायला हवं, त्यांचं सामाजिक आरोग्य सुद्धा जपायला हवं. कारण त्यांना असं वाटत असतं की नको जायला, मला नीट बोलता येत नाहीये, मला नीट वागता येत नाही, तर मला नको जायला. त्यामुळे ते घरातच बंद राहण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते, पण त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायला लागतं. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्याच्याकडे कुटुंबियांनी लक्ष द्यायला लागतं.
1: मंगेशकर हॉस्पिटलमध्ये होतं का?
0: नाही, आता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काय होतं, तत्पूर्वी एक दोन गोष्टी सांगते की काळजी घेण्यातल्या काही आणखी महत्वाचे मुद्दे, की हा जो काळजी घेण्याचा प्रवास आहे विशेषतः डिमेन्शिया पेशंटचा, तो खडतर आहे, अवघड आहे. त्यामध्ये काळजी वाहक थकतात, त्यामध्ये काळजी वाहकांना खूप ताण येतो, त्यांचं जे जीवन असतं ते थांबल्यासारखं वाटतं. आणि सातत्याने नवीन नवीन प्रश्न येत असतात, सातत्याने नवीन नवीन आव्हानं येत असतात. तर त्यासाठी आपली तयारी करायची, आपण शिकून घ्यायचंय डिमेन्शिया म्हणजे काय, त्याच्यासाठी जे काही प्रशिक्षण आहे ते घ्यायचंय, वेगवेगळ्या प्रकारचे वागणुकीतले प्रश्न आपल्याला दिसतात त्याच्यासाठीची काय तंत्र आहेत, ती कसे हाताळायचे, ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जरूर करा आणि कुटुंबांनी एकत्र मिळून काळजी घ्या, तुमच्या स्वतःसाठी वेळ काढा. तुम्हाला पेशंटच्या पासून थोडासा मोकळा वेळ मिळण्याची, तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची अतिशय आवश्यकता आहे. तर हे महत्वाचं. आणि आता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आम्ही काय करतो ते सांगते. तर आमच्या दीनानाथ हॉस्पिटलचं मेमरी क्लिनिक आणि अल्झायमर सपोर्ट ग्रुप यांचा मिळून एकत्रित इंटिग्रेटेड असा प्रोग्राम आहे. त्यामध्ये आमच्याकडे पेशंटच्या साठी ऍक्टिव्हिटीज असतातच, काळजी वाहकांच्यासाठीही आम्ही मदत करतो, आधार देतो त्यांना, आणि एकत्रितच समाजासाठी सुद्धा काही गोष्टी आम्ही करत राहतो. तर काळजी वाहकांच्यासाठी म्हणून डिमेन्शियाचं मार्गदर्शन, डिमेन्शिया पेशंटची काळजी कशी घ्यायची ते सांगणं, त्यांच्यासाठी प्रशिक्षण ऑर्गनाईज करणं, सपोर्ट ग्रुपच्या मीटिंग असतात दर महिन्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तिथे वेगवेगळी लोक येतात, ती वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही चर्चा करतो, माहिती देतो, त्यांना मानसिक आधार देतो, रोजच्या जीवनातले जे प्रश्न असतील ते कसे हँडल करायला पाहिजे त्याबद्दल सांगतो. नंतर आमचा व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्यामध्ये हे जे काळजी ग्राहक आहेत ते कायम एकमेकांशी बोलत असतात. तर ह्या अशा विविध गोष्टी काळजी ग्राहकांच्यासाठी होतात आणि संपूर्ण प्रवासामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर असतो.

0: सर्टिंग व्हायचं. ह्याच्यासाठी ते कार्यक्रम घेतो. एक स्मार्ट सिनियर्स नावाचा असा कार्यक्रम म्हणजे क्लब चालू झाले. स्मार्ट सिनियर्स आता त्याचं एक नवीन रूप आम्ही केलंय. तर त्याच्यामधून असे वेगवेगळे कार्यक्रम घेतो. मेमरी टेप आम्ही चालू केली आहे. आता दिनानाथ मध्ये जसं आता तुम्ही जाऊन रक्ताची चाचणी करता किंवा साखरेची टेस्ट करता, शुगर तपासतो आपण, तसंच आता मेमरी टेस्ट अगदी रोजच्या रोज आम्ही करतोय दिनानाथच्या न्युरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये. आणि एक 15-20 मिनिटांमध्ये ती टेस्ट होते आणि त्यामुळे विस्मरण सर्वसाधारण आहे का गंभीर आहे
1: ते लक्षात
0: आता अंदाज आपल्याला लागू शकतो.
1: वा, खूप छान माहिती दिली तुम्ही. आपल्याला वेळेची मर्यादा आहे असं वाटतं. आपल्याला तासभर बोलत राहिलं तरी कमी आहे. आणि ठिकठिकाणी अशी जिल्ह्यामध्ये सेंटर्स सुरू व्हायला पाहिजे. तुमचं क्लोनिंग व्हायला पाहिजे म्हणजे अनेक लोकांना मार्गदर्शन होईल. पण कधीही श्रोत्याला सांगते की दिनानाथ मध्ये जाऊन आपण मंगलाताईंना भेटू शकता. आणखी काही प्रश्न असले तर विचारू शकता. रेडिओ विश्वास तर्फे मंगलाताई तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू व्हेरी मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी.
1: ऐकत राहा रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे सरदार अंजुम यांची. गीताला संगीत दिलंय उत्तम जगदीश यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत गवाही या चित्रपटामधलं.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हबमध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं एक थी रीता या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे सरशेर सैलाने यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं नक्षलपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि चित्रपट दिलगीर आहे.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत अनुपमा देशपांडे आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. घर घर की कहानी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: एक ही भूल या चित्रपटामधलं एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: वीजेचे बिल यापासून दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: कॅनडा या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात हे गीत गायला आहे उदित नारायण कुमार सानू कविता कृष्णमूर्ती हरिहरन अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांनी किरण आर यांच्या या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं

आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9893952278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकणार आहोत कांचन यांनी गायलेलं हिरो हिरा लाल या चित्रपटामधलं. हृदय लाणे यांच्या गीताला संगीत दिलं आहे बाबला शाह यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः अंतर्गत आपण ऐकतोय मुक्ता आर्ट्स. सुभाष घई निर्मित व दिग्दर्शित सिनेमा हिरो यात प्रथमच जॅकी श्रॉफ, मीनाक्षी शेषाद्री, शम्मी कपूर, संजीव कुमार, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल. 3 करोडच्या सिनेमाने 17 करोडचा धंदा केला. डिंग डॉंग ओ बेबी सिंग सॉंग,

निर्देशक राजीव मेहरा यांचा एक जान है हम यात राजीव कपूर, दिव्या राणा, शम्मी कपूर, संगीत अनु मलिक यांचं होतं. यातलं हे गाणं बऱ्यापैकी दिल लगाना तुम क्या जानो. निर्माता श्यामसुंदर शिवदासानी, दिग्दर्शक अंबरीश सैगल, शम्मी कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि टीना मुनीम, संगीतकार बाप्पी लहरी. यातलं हे गाणं राही हू मैं कहा मेरी मंजिल, आन और शान. निर्देशक रवी टंडन, यात शम्मी कपूर, ऋषी कपूर, मौसमी चटर्जी, संगीतकार आर डी बर्मन. हे गाणं पण बऱ्यापैकी गाजलेलं होतं. शहरी बाबू है मेरा यार एक इंडो रशियन प्रोजेक्ट, निर्माता एफ सी मेहरा व निर्देशक उमेश मेहरा, संगीत अनु मलिक. या सनी देवल, पूनम धिल्लो, शम्मी कपूर, झिनतमान प्राण आणि बरेचसे रशियन कलाकार होते. शम्मी कपूरचा रोल यात पीर बाबाचा आणि पाहुणा कलाकार म्हणून होता.

राम तेरे कितने नाम, हप्पी माधवन निर्देशित सिनेमा ज्यात रेखा, संजय कुमार, प्रेम चोपडा व शम्मी कपूर. शम्मी कपूरचा यात गेस्ट अपिअरन्सच होता. निर्माता के डी मेहता व निर्देशक एस व्ही राजेंद्र सिंग बाबू. एक से भले दो यात शम्मी कपूर, शर्मा टागोर, कुमार गौर आणि रती अग्निद्री होते. संगीत आर डी बर्मन यांचं होतं. लापा चंगा मेनाचे हे गाणं बऱ्यापैकी ठीक होतं. किशोर कुमार, शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पोंडवाल हे गाणं शम्मी कपूर आणि शर्मा टागोरवर चित्रित आहे. आजारी मेरी राम बोरी, सलीम अख्तर निर्मित आणि एस ए चंद्रशेखर दिग्दर्शित सिनेमा बलिदान या जितेंद्र, श्रीदेवी, शम्मी कपूर, कादर खान, संगीत बप्पी लहरी याचं होतं. करे कोण भरे कोण हे गाणं पण ठीक होतं. मोती सागर निर्मित व आनंद सागर दिग्दर्शित सिनेमा बादल ज्यात मिथुन चक्रवर्ती, पूनम धिल्लो आणि शम्मी कपूर, बाप क्रिस्टो, संगीत बप्पी लहरी याचं होतं. टूटे ना दिल का वादा हे गाणं पण बऱ्यापैकी गाजलं होतं. शशिलन नायर चा कर्मदाता ज्यात मिथुन चक्रवर्ती, अमृता सिंग आणि शम्मी कपूर होते. संगीत अनु मल्लिक यांचं. धनक धनक धनी धैया, जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, शम्मी कपूर, अनुपम खेर यांचा अल्लाह रखा. अनवर लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गाणं परवर दिगारे आलम. अनिल शर्मांचा हुकुमत ज्यात धर्मेंद्र, रती अग्निहोत्री, शम्मी कपूरचा आपण गेस्ट रोल होता. इजाजत आर के गुप्ता निर्मित आणि गुलजार दिग्दर्शित यात नसरुद्दीन शहा, रेखा, अनुराधा पटेल, शम्मी कपूर. गीत गुलजार आणि संगीत आर डी बर्मन. गुलजाराने एक गाणं लिहिलं आणि ते आर डी बर्मनकडे चाल लावायला गेले. ते गाणं बघितल्यानंतर आर डी बर्मन म्हणला हे काय गाणं आहे का, तू उद्या लिहून आणशील टाइम्स ऑफ इंडिया आणि म्हणशील याला चाल लावा. पण गुलजार पक्के होते. त्यांनी बरोबर आर डी बर्मनला समजावलं आणि ते गाणं होतं मेरा.

याकडेकरता गुलजार यांना बेस्ट लिरिसिस्ट आणि आशा भोसले यांना बेस्ट फिमेल सिंगरचं अवॉर्ड पण मिळालं. असाच एक किस्सा मला आठवतो इजाजतसारखा. 17-18 वर्षाआधी सिनेमा होता 1969-70 मेरा नाम जोकर. जोकरच्या जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं गाणं हवं होतं आणि लिहिणारे होते कवी गोपालदास नीरज. नीरज यांनी लिहिलं आणि शंकरसेनकडे गेले. शंकरसेन गाणं पाहिलं ते म्हणलं हे काय गाणं आहे, याला काय चालला होणार. शम्मी कपूर नीरज शंकर देखील शेवटी नीरजने चालीत म्हणून दाखवलं आणि मग ते गाणं मन्नाडेने म्हटलं आणि या गाण्याला पण बेस्ट प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मन्नाडेला मिळाला. ए भाई जरा देख के चलो

बी एस शाह द्वारा निर्मित आणि के बापय्या द्वारा दिग्दर्शित हिम्मत और मेहनत में जितेंद्र, श्रीदेवी, शम्मी कपूर, संगीत बप्पी लहरी, वो एक दोस्त जो तुम मुझे, हे गाणं ठीक ठाक होतं. कल्पतरू दिग्दर्शित बड़े घर की बेटी, ज्यात ऋषी कपूर, मीनाक्षी शेषाद्री, शम्मी कपूर यात एक पाहुणा कलाकार. दाता, बंटवारा, मोहब्बत का पैगाम या सर्व सिनेमात शम्मी कपूर ने छोटे मोठे रोल्स केले. बऱ्याच सिनेमात बडे ठाकूर किंवा हिरो हिरोईनच्या पित्याचं वगैरे काम केलं. राज कपूरच्या स्वप्नातील सिनेमा म्हणजे नायक हिंदुस्थानी आणि नायिका पाकिस्तानी. राज कपूरने मोठ्या उत्साहाने हिना सुरू केला, पण मध्येच त्याचा मृत्यू झाला. पुढे रणधीर कपूर व राजीव कपूर तो पूर्ण केला. यात निवेदक होता शम्मी कपूर, हिरो अर्थात ऋषी कपूर आणि हिरोईन पाकिस्तानी झेबा बख्तियार, संगीत रवींद्र जैनचं.

सिनेमाचं गणित इतकं बेभरवशाचं असतं की शशी कपूरने खूप कठीण दिवस पाहिले, अगदी असे की मोठ्या हिरो म्हणायचं की या हिरोपेक्षा आमचा ड्रायव्हर बरा. त्यामुळे सुरुवातीला त्याबरोबर नंदात जास्त होती. मग काय बदललं, सिनेमे हिट व्हायला लागले. एकावेळी त्याच्याकडे 150 चित्रपट साईन केलेले होते. त्याला एका पत्रकाराने विचारलं पण की एवढे सिनेमे तू केव्हा पूर्ण करणार, त्यावर तो म्हणला हा विचार मी काय करू, हा विचार तर निर्माता करेल. तो इतका बिझी होता की एक सिनेमा बहुधा कोई जीता कोई हारा होता. डबिंग सुरू होतं आणि स्टुडिओला आग लागली, डबिंग कॅन्सल झालं. डबिंगची पुढची डेट ही 1 वर्षानंतरचीच होती. बिझी स्टार शिफ्टमध्ये काम करतात, पण शशी कपूर एवढा बिझी होता की तो तासाने काम करायचा. त्यांनी एक सिनेमा रशियन प्रोजेक्ट क्रॅश ठरवला, नाव होतं अजुबा. त्याची इच्छा होती राज कपूरने डायरेक्ट करावं, पण तब्येतीमुळे त्याला शक्य झालं नाही. हिराच अर्धवट राहिला. मग नंतर मनमोहन देसाईंना विचारलं, पण गंगा जमनाच्या अपयशामुळे ते रिटायरमेंटच्या मूडमध्ये होते. शेवटी स्वतःच डायरेक्ट केला. त्यात अमिताभ, डिंपल कपडे आणि शम्मी कपूर, अमरीश पुरी असा पोशाखबाज सिनेमा तो होता, राजा रानीचा सिनेमा होता. यातलं हे गाणं मेरा नाम है अली.

हमेशा ये फरियाद करते रहोगे रहोगे हमेशा ये फरियाद।

पलट तेरा ध्यान किधर है बिरादर, बिरादर पलट तेरा ध्यान किधर।

यानंतर शम्मी कपूरने मस्त कलंदर नावाचा सिनेमा, ज्यात धर्मेंद्र, डिंपल कपड्या, शक्ती कपूर वगैरे होते, त्याचं दिग्दर्शन राहुल रवी यांचं होतं. संगीत लक्ष्मीकांत पराल यांचं होतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ज्यात नपुंसकाचा रोल अनुपम खेर यांनी केला, जे हिंदी सिनेमात प्रथमच दाखवलं होतं. त्या कॅरेक्टरचं नाव होतं पिंकू. यानंतर शम्मी कपूरने बरेच सिनेमे केले, पण ज्यात तो चरित्र भूमिकेतच होता. छोटे मोठे कमियोज पण केले, पण त्याच्यावरला फारसे गाणे आली नाहीत. त्याचा शेवटचा सिनेमा होता रॉक स्टार, ज्यात त्याचा पुतळा रणवीर कपूर आणि नर्गिस फाखरी होते. व शम्मी कपूरने उस्तादची भूमिका केली होती. हा सिनेमा खूप चालला. संगीत ए आर रहमान यांचं होतं आणि यातलं साड्डा साड्डा हे गाणं पण बऱ्यापैकी गाजलं.

0: श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: मज्जी।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: तुमचं बिल या वस्तू, कानातले
9: पहिल्या पगारातून आईसाठी
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
10: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
11: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
12: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
11: खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
12: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
11: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
12: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
11: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
12: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
11: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16।
13: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशालता वाबगावकर यांच्या स्वरामध्ये वसंत कानेटकर यांचं पद। संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि हे पद आपण ऐकणार आहोत मत्स्यगंधा या नाटकातलं।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात. संगीत आहे गोविंद पटवर्धन यांचं आणि हे पद ऐकूयात सौभद्र या नाटकातलं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अजित कडकडे यांनी गायलेलं संत गोरा कुंभार या नाटकातलं अशोकजी परांजपे यांचं नाट्यपद. गीताला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: आणखी एक 24 कॅरेट च सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. बोग रांगणेकर यांचं, अविनाश आणि ज्योत्सना भोळे यांनी गायलेलं हे पद आपण ऐकणार आहोत. तुझे माझे जमेना या नाटकातलं.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि आता कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग यमन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकणार आहोत दरार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे अंदू मलिक यांचं.

0: वीजेचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संध्याची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: मधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. अंजाण यांची गीतरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

जय हो राधे श्याम की, जय हो सियाराम की, और जय हो बंबई धाम की।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजामध्ये। ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आग और गोला या चित्रपटामधलं।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हब मध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
4: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्र संचालन याला लाभणार आहे.
3: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.
5: कार्यक्रमात आता ऐकूयात आझाद देश के गुलाम या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे समीर आणि अंजान यांची. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात शब्बीर कुमार आणि अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच.

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हब मध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्र संचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

पगड़ी रोज की लफड़ी।

पीना छूट गया, पीना छूट गया, बीवी ने इतना दिया प्यार, पीना छूट गया।

0: अगर मिले तो हर नशा है बेकार जहां चारिया।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%,
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या, नियम व अटी लागू।
3: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: सोनेकरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शनिवार सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभम करोती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8:30 रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. रात्री 9:00 आपण ऐकू शकता जीवनरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या सुषमा दाते. रात्री 10:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे याचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या मेघना साने. रात्री 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कालाय तस्मै नमः या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते डॉक्टर रवी कोरांने. सकाळी 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित करणार आहोत कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. मंडळी, यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त

श्रीराम। श्रोते हो, मोक्षप्राप्तीसाठी मुक्ती म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून जर सुटका हवी असेल तर आपण सत्याचा शोध घेतला पाहिजे हे आपल्याला समर्थांनी पूर्वीच सांगितले आहे। इथे समर्थ या श्लोकात खरे शोधिता म्हणतात। खऱ्याचा शोध म्हणजे परब्रह्माचा शोध आहे। श्रोते हो, सामान्य लोक साध्या भाषेत ज्याला देव म्हणतात त्यालाच वेदांताच्या भाषेत परब्रह्म किंवा सत्य असे म्हणतात बर का। ज्ञानदेव माऊली म्हणतात ना, देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू। हे त्या देवाचे म्हणजे कोणाचे वर्णन आहे, तर ते ब्रह्माचे परब्रह्माचे वर्णन आहे। समर्थ या श्लोकात शोधिता शोधिता शोधिता आहे असे तीन वेळा शोधिता म्हणतात। याचा अर्थ हा सत्याचा शोध सोपा नाही बर का, त्याचा अभ्यास करत हळूहळू होणारी ही गोष्ट आहे। मना बोधिता बोधिता बोधिता आहे असेही समर्थ तीन वेळा म्हणतात। बोधिता शब्द तीन वेळा आला आहे कारण या मनाला त्याचा बोधही हळूहळू होणार आहे। या मनाला हळूहळू शिकवावे लागणार आहे। काय शिकवायचे या मनाला? तर हे मना, खरा मी हा देह नाही बर का। या देहाचे चार स्तर आहेत, त्या पलीकडे मन नेऊन ठेवायचं आहे। सत्याचा शोध घेताना मी हे स्थूल शरीर नाही, त्याच्या आत असलेले सूक्ष्म शरीरही मी नाही, त्यानंतरचे अज्ञानरूपी कारण शरीरही मी नाही, आणि सगळ्यात शेवटी त्याच्या आत असलेले ज्ञानरूपी महाकारण शरीरही मी नाही, असा या मनाला सतत विचार करायला शिकवावे लागणार आहे। म्हणून समर्थ बोधिता हा शब्द तीन वेळा वापरतात। भगवान शंकराचार्यांनीही सांगितले आहे, मनोबुद्ध्याहंकार चित्तानी नाहम। म्हणजे असा विचार करायचा की मी मन नाही, मी बुद्धी नाही, चित्त नाही आणि अहंकारही नाही। मी म्हणजे केवळ ईश्वराचा अंश आहे। श्रोते हो, असा विचार करणे ही प्रक्रिया एखाद्या वैज्ञानिक संशोधकासारखी आहे। वैज्ञानिकांनी सुद्धा पुन्हा पुन्हा प्रयोग केले तेव्हा त्यांना शोध लावता आला ना। ॲक्शन 506 ही गोळी वैज्ञानिकांनी शोधली, याचा अर्थ आधीचे 505 प्रयोग झाले आहेत आणि ते फसले आहेत, आणि 506वा म्हणजे 506 प्रयोग करताना या गोळीचा करेक्ट फॉर्म्युला सापडला, म्हणून या गोळीचे नाव ठेवले ॲक्शन 506। श्रोते हो, वैज्ञानिक शोध लावत असताना त्यांच्या शोधाचे दडपण घेत नाही। त्याचप्रमाणे समर्थ सांगतात की या शोधाचे दडपण किंवा ओझे घेऊ नका। हा शोध कसा घ्यावा हे सांगताना समर्थ सानुरागे असा गोड शब्द वापरतात। म्हणजे मनापासून अत्यंत प्रेमाने हा सत्याचा शोध घ्यायचा आहे। जर हे काम कोणीतरी आपल्यावर लादलेले आहे अशा भावनेने केले तर त्याचा आळस किंवा कंटाळा येणार आहे। म्हणून जो निश्चय आपण केला आहे तो आपण स्वतः केला आहे आणि आपल्याला तो शांतपणे करायचा आहे असा विचार केला तर त्या साधनेचे कष्ट वाटणार नाहीत, दडपण वाटणार नाही, ओझे वाटणार नाही। म्हणून समर्थ म्हणतात सानुरागे म्हणजे स्वतःचा आनंद घेत हा शोध आपल्याला घ्यायचा आहे। श्रोते हो, व्यवहारातही आपण जो जीवनमार्ग निवडला असेल त्यावर आपले प्रेम असायला हवे हो ना, आणि आपल्या वाटेला जे काम आले आहे ते आपण प्रेमाने आणि मनापासून करायला हवे। म्हणून समर्थ म्हणतात बरा निश्चयो पाविजे सानुरागे। यासाठी समर्थ उपायही सांगतात। समर्थ म्हणतात सर्व काही सज्जनाचे नियोगे करा, म्हणजे संत सज्जनांच्या संगतीत करा,
म्हणजेच आपल्या या सत्याच्या शोधाच्या विचारांशी जुळणाऱ्या व्यक्तींच्या संगतीत राहून हे काम करा. थोर संतांचे साहित्य ग्रंथ यांचा अभ्यास करावा. शास्त्रे पुराणे यांचे निरूपण प्रवचन ऐकावे. तीर्थयात्रा कराव्यात. हे सर्व करत असताना त्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवावा आणि त्याची अनुभूती घ्यावी. नुसते पढत मूर्खासारखे ज्ञान संपादन न करता हा अभ्यास मनापासून मनातल्या आनंदाने करावा. असा हा अभ्यास केल्याने आपल्याला यश मिळणार आहे आणि आपला उद्देश सफल होणार आहे. म्हणून मनाला या विचारांचा सराव करून घेण्यासाठी संत गुरुचरणी लीन व्हावे आणि ब्रह्मनिश्चयाचा निश्चय दृढ करावा. समर्थ त्यांच्या स्फुट काव्यात सांगतात, सर्व ही सांड

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं असद भोपाली यांचं गीत. हे गीत आहे इन्सान और शैतान या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: रसिक नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे श्रद्धा. मंडळी रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत श्री समीर रहाळकर, जे सने फाउंडेशनचे आर्थिक सल्लागार आहेत. एकूणच त्यांची संस्था कशा पद्धतीने काम करते आणि कुठल्या भागात काम करते ह्या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ह्या त्या सगळ्या कार्याचा आढावा घेणार आहोत. सर, मनपूर्वक स्वागत तुमचं.
3: नमस्कार.
2: जसं मी म्हटलं की तुम्ही सने फाउंडेशनचे आर्थिक सल्लागार आहात, पण त्याआधी असा प्रश्न आहे की ह्या संस्थेची स्थापना नेमकी कधी आणि कशी झाली?
3: थोडक्यात सांगतो की दोन मित्र, जे भूषण सुरजूचे डॉक्टर आणि निलेश गायकवाड, यांनी कामानिमित्त फिरत होते बऱ्याच. त्यांना असं जाणवलं की बऱ्याच महिलांना, आर्थिक दुर्बल घटकांना बऱ्याच गरज आहे मदतीची आणि याची. मग त्याच्यात त्यांना असं विचार सुरू झाले की आपण काहीतरी यांच्यासाठी केलं पाहिजे असं. ते करता करता पाडे शोधायला सुरुवात केली कुठे चांगलं काम करता येईल असं. तर बरेच त्यांनी खूप प्रयत्न करून पेट पुढे झरी नावाचा पाडा आहे तो त्यांनी शोधला, जो नाशिक पासून 90 किलोमीटर आहे, एकदम दुर्गम भागात. तिथे त्यांनी शोधला आणि काम सुरू केलं 8-10 वर्ष. तर तशी खरी सुरुवात झाली याची.
2: सनय फाउंडेशनचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, म्हणजे काय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तो पाडा निवडला आणि तिथे काम करायला सुरुवात केली?
3: सनय फाउंडेशन काय आलं की जसं जसं काम हे दोघं करायला सुरुवात झाली तसं पाड्याची एकात दुसऱ्या पाड्या असं काय व्याप्ती वाढायला लागली. मग दोघांच्या जीवावर ते आर्थिक आणि सगळी घडी बसत नव्हती, म्हणून मग लक्षात आलं की आपल्या काहीतरी एक चांगला सक्षम ट्रस्ट उभारला पाहिजे की ज्यांनी सगळं काम सोपं होऊ शकेल. म्हणून सने फाउंडेशन 2018 साली सगळ्या मित्रांनी मिळून चालू केलं सने फाउंडेशन ट्रस्ट. आणि मग एक एक पाडे हे 36 पाड्यांपर्यंत पोहोचलेत त्याचं. आणि मेन उद्दिष्ट काय की जे आदिवासी लोक आहेत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, जे समाजा मुख्य प्रवाहात त्यांना आणायचं की जे आज बाहेर पडलेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मेन उद्देश हे आहे. त्यांना सगळ्या आरोग्य सेवा, ज्या काही बेसिक गरजा आपण अनुभव त्या पण त्यांना सगळ्या मिळाव्या सुविधा, या दृष्टीने खरं सुरू झालं सने फाउंडेशन. आणि मेन तत्व म्हणाल तर ज्ञान, सेवा, त्याग, प्रेम आणि निर्भयता ही मेन मूलभूत तत्व आम्ही सुरू केली आणि आजही ती त्याच्यात काही कॉम्प्रोमाइज करत नाही, ती पाळतोच काही झालं तरी.
2: वा बरं, जसं तुम्ही म्हटलात की आदिवासींच्या विकासासाठी कामं सुरू केली, तर मग ती कामं नेमकी कशी आहेत, कोणती आहेत आणि कुठल्या स्वरूपातली कामं पाड्यावरती केली जातात?
3: सर्वात पहिले म्हणजे त्यांना पाण्याची सर्वात जी मेन प्रॉब्लेम सगळ्यांनी, ती कोर प्रॉब्लेम तिथे असतो, ते मेन पाण्याच आम्ही सुरुवात केली पाण्यापासून की त्यांना विंधन विहीर करून दिली, नंतर त्याच्यावर हापसे बसवले, पाणी शुद्ध पाणी पिण्याची सर्वात पहिले व्यवस्था केली, त्याच्याने बरेच आजारांपासून त्यांना खूप हे झालं. मग दर आठवड्याला मेडिकल कॅम्प घ्यायला लागलो तिकडे, आणि मग त्यांना स्वयंरोजगाराचं कसं होईल, सेंद्रिय शेती कसे कराल, मग त्या असे यांनीच खरी सुरुवात झाली. म्हणजे ते मेन पाण्यापासून सुरुवात झाली आणि मग एक वाढत गेले सगळे.
2: बर, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पण आपण काही उपाययोजना केल्या आहेत.
3: आता आम्ही काय करतो, दरवर्षी ते जसं आर्थिक आमचे पैसे जमा होतील तसं आम्ही पाडे निवडतो, त्यांच्याकडनं मागणी घेतो की काय आहे, मग त्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने रोपं देतो. आम्ही दर यांना जवळजवळ 7-8 हजार आंब्याची रोपं, चिकू, फळबागांची रोपं देतो त्यांना असं. मग त्याच्याने ते लावतात, त्याचं जे काही उत्पन्न होईल ते सगळे तेच ठेवतात त्यांच्याकडे. मग त्यांनी आर्थिक हे झाल्याने काय झालं की त्याच्याने हंगामी स्थलांतर जे होतं ते पण थांबलं त्यांचं हंगामी स्थलांतर, त्यामुळे रोजगार वाढला तिकडे आणि मग पाड्यातली लोक पाड्यातच राहायला लागली. की ते पण मेन आमचं एक फोकस होता की सगळे काम नाहीये त्यामुळे सगळे इकडे यायला लागले, तर ते आमचं थांबायचं हे होतं. तर थोड्या प्रमाणात ते पण आम्ही कमी करायला थोडं प्रयत्न झालेत.
2: आपण आतापर्यंत राबवलेल्या प्रोजेक्ट बद्दल सांगू शकाल का की कोणकोणते प्रोजेक्ट आपण तिथे राबवले?
3: प्रोजेक्ट म्हणजे मेन तर आमचा दर आठवड्याला मेडिकल कॅम्प होतो तिथे, तर 3-4 पाडे मिळून मेडिकल कॅम्प होतात. मला एक मुख्य आवर्जून सांगा असं वाटेल की जे आमचे डॉक्टर आहेत ह्याच्यामध्ये चव्हाण के मिस्टर अँड मिसेस चव्हाण ते गेले 10-15 वर्षापासून अथक ह्यांनी दर रविवारी अगदी एखाद दोन अपवाद वगळता दर रविवारी मेडिकल कॅम्पसाठी येतात आणि सेवा देतात. आमचे कुटुंब प्रमुख जे विजूबाई दिनानी आहेत डीजे फार्माचे आणि उपेंद्र दिनानी हे आम्हाला इतक्या वर्षात कधी हेने सगळे फुकट औषधं कायम देत गेलेले आहेत आणि अजूनही देतातच आहेत. त्यामुळे आरोग्य ह्याचं मेन आमचं आहे. नंतर स्वयंरोजगार आहे. नंतर 150 दिवसाचं ग्राम स्वच्छता अभियान आहे की जे त्यांच्या अंगवळणी पडल्यामुळे त्यांना असं रुटीन मध्येच झालं की स्वच्छता केलीच पाहिजे. फक्त स्वतःची नाही पाड्याची पण सगळे मिळून स्वच्छता करतात. 150 त्याचं आम्ही बाहेरचे लोक येऊन त्याचं सगळं मोजमापन करून सगळं करून त्यांना बक्षिसं देतो आणि बक्षिसं कुठली येतो की जी त्यांना गरजेची आहे तीच देतो. काही पण आपल्याला वाटेल ती नाही देत त्यांना जी गरजेची तीच द्यायची.
2: वा बरं, मग तुम्ही ज्या काही सुधारणा करत होतात तर त्याचा काही त्यांच्या आयुष्यावरती परिणाम झालेला आढळला का?
3: हा, त्यांचं मेन काय झालं की त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांना बोलण्याचं कौशल्य विविध कला गुणांना त्यांच्या वाव मिळायला सुरुवात झाली की त्यांना विक्री कौशल्य म्हणा एकमेकांमध्ये संवाद वाढायला लागले. भजन स्पर्धा आम्ही घ्यायला लागल्या त्याच्यामुळे व्यसन मुक्ती आली. तर लोकांना वाटतं रे नुसती भजन स्पर्धाचं व्यसन मुक्तीशी काय संबंध. आम्ही त्यांना सांगायचो की अरे तुम्ही मशेरी तंबाखू खातात तर त्यात ते खाऊन तुम्ही भजन म्हणणार का? तुम्ही आधी स्वतःला नीट केलं पाहिजे. म्हणून मग त्यांनी आपोआप सगळ्यांनी हे करून ते सोडायला लागले. मग त्याच्यानी सगळी व्यसन मुक्ती झाल्यामुळे अजून त्यांच्यामध्ये हे आत्मविश्वास वाढायला सुरुवात झाली. ते
2: आपण इतकं उल्लेखनीय कार्य करता आहात तर नक्कीच काही पुरस्कार आपल्याला मिळाले असतील तर त्याबद्दल काय?
3: पुरस्कार म्हणजे रोटरीचेच विविध रोटरी संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. नंतर एक देशदूतचा पुरस्कार मिळाला आणि आता याच वर्षी सुसंस्कृती फाउंडेशनचा पण पुरस्कार मिळाला.
2: भविष्यामध्ये काय प्लॅन्स आहेत?
3: मेन आता आम्हाला एक मोठं एक प्रशिक्षण केंद्र उभारायचंय नाशिकमध्ये वर्धा. आम्ही असं काही आमचं रिस्ट्रिक्टेड नाही की इथेच करायचं. तिथे आम्हाला हे एक मोठं प्रशिक्षण शिबिर हे करायचं जिथे सगळ्या जे गरजू लोक आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांना सगळ्या ह्यांनी की कुठे स्वयंरोजगार झाडांचं जे काही आपल्याकडनं करता येईल तसे ट्रेनिंग सेंटर सारखं उभारायचं आणि ते मोफत त्यांना ट्रेनिंग द्यायचंय तिथे. हे असं मेन आहे. आणि सोलरचं तिथे लाईटचे खूप प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला सोलरचं हे करण्याचं मानस आहे की सगळं सिस्टीम सोलरवर झाली पाहिजे म्हणजे त्यांना लाईटमुळे ज्या बऱ्याच अडचणी येतात ते नाही येणार. हे दोन मोठे प्रोजेक्ट करायचे आहेत आम्हाला आता.
2: क्या बात है. जाता जाता काही संदेश देऊ इच्छिता का आपण?
3: संदेश म्हणजे असा की लोकांना सांगताय की तुम्ही आधी काम करा. बऱ्याच जणांचं काय असतं की आधी नुसतं एक दोनदा जवळ हे काम करतात आणि लगेच ट्रस्ट स्थापन करतात. तर माझं म्हणणं की आधी तुम्ही काम करा, थोडे दिवस कसं आहे बघा आणि जर तुम्हाला वाटलं की अरे खरंच आहे की ज्यांना खरी गरज आहे अशा लोकांसाठी काम करा आणि मग वाटलं की आपण खरंच चांगलं काम करू शकतो सातत्याने करू शकतो तर मगच पुढे ट्रस्ट स्थापन करा. नुसतंच फोटोसाठी करू नका. मनापासून जे कराल थोडं काय होईना पण जे कराल ते मनापासून करा.
2: वा नक्कीच. तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुमचा संपर्क क्रमांक सांगा किंवा पत्ता सांगा.
3: पत्ता आमचं गायकवाड म्हणून जे आहेत त्यांचं ऑफिस आमचं थत्तेनगरला कुलकर्णी बाग च्या इथे मागे सने फाउंडेशनचं ऑफिस आहे. आमची सने फाउंडेशन ची वेबसाईट पण आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि निलेश गायकवाड जे आमचे मेन हे आहेत त्यांना सुद्धा संपर्क करू शकता 9422840777.
2: धन्यवाद सर, आज आपण इथे आलात, इतका वेळ दिला आणि आपल्या संस्थेबद्दल इतकी सविस्तर माहिती सांगितली. खरोखरच याच्यातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे आणि ते सुद्धा असं काहीतरी समाजहिताचं काम करायला उद्युक्त होणार आहेत यात काही शंका नाही. आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
3: धन्यवाद.
2: धन्यवाद. तर मंडळी रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या समय फाउंडेशनचे आर्थिक सल्लागार श्री समीर राहाळकर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात शकील बदायनी यांच्या गीताला संगीत आहे नौशाद यांचं हे गीत आपण ऐकणार आहोत दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गोमती के किनारे या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: सर्वांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार.
3: ऐकूयात छलिया या चित्रपटामधलं. गीतकार कमाल जलालाबादी आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, नौकर या चित्रपटामधलं। मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: बस टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेओ नमस्कार, मी सुषमा दाते आज पुण्यात आहे आणि आपल्या जीवनरंग कार्यक्रमासाठी ज्येष्ठ व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता मंगलाते जोगळेकर यांना भेटणार आहे। त्यांनी डिमेन्शिया या विषयावर खूप काम केलंय, त्यांची मुलाखत घेणार आहे। त्यासाठी सामाजिक संशोधनात त्यांनी कामाला सुरुवात केली खरी, नागरी नियोजन विषयातल्या पदव्याही संपादित केल्या, परंतु केवळ अभ्यास केला नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कार्यक्रम राबवले, उपक्रम केले। त्यांनी मेमरी क्लिनिकची 2010 मध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला स्थापना केली। सखोल अभ्यास आणि चिंतन करून अशा रुग्णांची काळजी कशी घ्यावी याबद्दल डिमेन्शिया रुग्णांच्या घरातील लोकांना मार्गदर्शन केलं। विचारांना कृतीची जोड द्यावी असं म्हणतात अशा थोर सामाजिक कार्यकर्त्या अनेकांच्या मार्गदर्शक असणाऱ्या मंगलाताईंना याच्यासाठी भेटणार आहे की आपल्या सगळ्यांना त्यातून प्रेरणा घ्यायची आहे की आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे। पोचलेस त्यांच्या घरी। नमस्कार मंगलाताई।
1: नमस्कार या ताईया,
0: मी तुमची
1: खरंच या चर्चेकडे मी पुष्कळ दिवस वाट बघून आहे, कारण लोकांना काहीतरी चांगला संदेश यातून देता येईल म्हणून।
0: नक्की नक्की, रेडिओ विश्वास तर्फे आधीच आपलं स्वागतही करते आणि आभारही मानते। आज आपली मुलाखत डिमेन्शिया या विषयावरती आहे, त्यामुळे सुरुवातीला डिमेन्शिया आणि विस्मरण हे सुरुवातीच्या काळात कळत नाही, मग ओळखायचं कसं की हे विस्मरण आहे की आपल्याला डिमेन्शिया होतोय?
1: सुरुवातीचा म्हणून खूपच छान प्रश्न आहे हा। त्यामध्ये काय असतं, आपण असं म्हणूया की विस्मरण प्रत्येकामध्ये असतं, बरोबर आहे? म्हणजे एखादं बिल भरायचं राहून गेलं, एखाद्या व्यक्तीचं नाव आठवत नाहीये, आपण बाजारात जातो आणि आपल्याला एखादी गोष्ट आणायची राहून जाते, असे प्रसंग रोजच्या रोज आपण अनुभवत असतो। आणि परंतु गंमत अशी आहे की थोड्या वेळाने आपल्याला त्याची आठवण होते, बरोबर आहे? कोणाचं तरी नाव लगेच आठवणार नाही, पण दुसऱ्या दिवशी आठवून जातं। वयोमानानुसार थोडंसं विस्मरण वाढतं हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। परंतु ज्या वेळेला आपल्या वयाच्या लोकांच्याच प्रमाणे आपले प्रश्न आहेत आणि आपलं रोजचं जीवन व्यवस्थित चाललेलं आहे, आपल्याला

0: त्याचा आत्मविश्वास आहे की आपण जे काही रोजच्या गोष्टी आहेत त्याचं नियोजन व्यवस्थित करू शकतोय, व्यवस्थित आयुष्य जगू शकतोय. त्यावेळेला काळजी करण्याचं खरं तर काही कारण नसतं. परंतु होतं असं की काही जणांच्या बाबतीमध्ये हे विस्मरण थोडंसं जास्त होतं, जे गंभीर विस्मरणाच्या बाजूने जातं. त्यावेळेला आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं की जरी वयोमानानुसार विस्मरण थोडंसं वाढलेलं असलं तरी गंभीर विस्मरण हे वृद्धापो काळाचा भाग नाहीये. त्यामुळे बरेचदा असं होतं की विस्मरण आहे त्याच्यात काय एवढं, वाढत्या वयानुसार थोडंसे तसं ते येणारच की त्याच्याकडे आपण जे दुर्लक्ष करतो ना ते दुर्लक्ष आपण करायला नको.
1: खूप छान सांगितलं तुम्ही की विस्मरण सगळ्यांनाच होत असतं, तसं काही काळजी करण्यासारखं नाही, पण जरा आणखी ते वाढत गेलं की आपण त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे.
0: असं म्हणतात त्याची लक्षणं बघूयात आपण. आता त्याची लक्षणं म्हणजे गंभीर विस्मरण कसं ओळखायचं, तर पहिली गोष्ट इकडे लक्षात ठेवा की रोजच्या जीवनावर त्याचा परिणाम होतोय का. म्हणजे आता बँकांची कामं तुम्ही अगदी आत्मविश्वासाने करताय परंतु काहीतरी गडबड उडायला लागलीये. वॉशिंग मशीन तुम्ही रोजच लावत असता पण कधीतरी असा प्रश्न विचारता की घरातल्या लोकांना वाटतं अरे वॉशिंग मशीन नाही लावता येते. चार जण घरामध्ये आली समजा तर आपण त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करतो, पण एखाद्या व्यक्तीचा गोंधळ उठतो, समजतच नाही की आता काय करू. म्हणजे माझ्याकडे एक अशी असा प्रसंग मला आठवतोय की एका बाईंच्याकडे काही माणसं आली आणि त्यांना मिस्टरांनी चहा करायला सांगितला आणि बऱ्याच वेळ झाला चहा काही येत नाही, म्हणून आतमध्ये बघायला गेले तर बाई डोक्याला हात लावून बसल्या त्यांना काही समजतच नव्हतं की मी काय करायला पाहिजे. तर अशा प्रकारचे गोंधळाचे प्रसंग येणं, सवळ वेळ काळाचा म्हणजे गोंधळ उठणं, त्याच्यानंतर सतत काहीतरी प्रश्न तेच विचारत राहणं, त्याच त्याच गोष्टी सांगत राहणं, तात्पुरत्या स्मरणशक्तीमध्ये घट झाली आहे असं दिसणं, त्याच्यानंतर व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं, भाषेच्या तक्रारी सुरू होणं, आकलन कमी होणं, नवीन शिकणं आता जमत नाहीये असं वाटणं, ज्या गोष्टींमध्ये रस होता त्या गोष्टींमध्ये फारसा रस उरलेला नाहीये असं वाटणं, नियोजनामध्ये प्रश्न निर्माण होणं, अशी बऱ्याच प्रकारची लक्षणं आपल्याला ह्या डिमेन्शियाच्या आजारामध्ये दिसतात. आणि प्रत्येकच लक्षण प्रत्येकामध्ये असतं असं नाही, एखादंच लक्षण दिसलं, दोन तीन लक्षणं दिसली, यावेळेला मुख्य म्हणजे यावेळेला आपल्याला स्वतःला किंवा कुटुंबियांना असं वाटेल की काहीतरी गडबड आहे, काही ठीक चाललेलं नाहीये,
1: नॉर्मल नाहीये.
0: त्यावेळेला मला असं वाटतं की आपण डॉक्टरकडे पोहोचायला हवं, त्यांना ह्या बाबतीमध्ये विचारायला हवं आणि आपली शंका जी आहे विस्मरणाच्या बाबतीतली त्याचं उत्तर शोधायला हवं, कारण लवकर निदानाचे खूप फायदे आहेत.
1: आणि तुम्ही असं म्हटलंय की हे सगळी लक्षणं खूप छान सांगितली. या विस्मरणामध्ये म्हणजे डिमेन्शियामध्ये विशेषतः कॉग्निटिव्ह अबिलिटीज कमी होतात, म्हणजे मेमरी म्हणजे स्मरण, थिंकिंग म्हणजे विचार आणि रिझनिंग म्हणजे विचार करणे नीट, याचा परिणाम कसा होतो हेही तुम्ही सांगितलं आता. पण काय करायचं,
0: हा तर तुम्ही मेमरीचं विचारलं तर ते आताच आपण बोलता बोलता म्हणलं की तात्पुरती स्मरण शक्ती जी आहे ती नेहमीसारखी नाही असं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये होतं काय की हिप्पोकॅम्पस नावाचा आपला मेंदूच्या गाभ्यात असलेला एक भाग आहे, तर त्याच्यावरती ह्या आजाराचा सुरुवातीपासूनच परिणाम होतो. आणि हा जो हिप्पोकॅम्पस भाग आहे तो नवीन स्मृती निर्माण करण्यासाठीच त्याचं काम. तर ज्या वेळेला नवीन स्मृती निर्माण होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात त्यामुळे तात्पुरत्या स्मरणशक्तीवरती परिणाम होतो आणि मग माणूस पुन्हा पुन्हा तेच विचारतो, कारण ही गोष्ट आपण ऐकलीये, ही गोष्ट आपण केलीये किंवा बोललीये हे त्या व्यक्तीच्या लक्षात राहत नाही आणि त्यामुळे मग नवीन शिकता येत नाही, मग आपण काय बोललोय ते स्मरत नाही, आपल्याकडे काल कोणी येऊन गेलेलं असेल तर ते लक्षात राहत नाही. तर अशा रीतीने तात्पुरत्या स्मरणशक्तीच्या गोष्टी दिसायला लागतात. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की पाठीमागच्या गोष्टी आहेत त्यांचं स्मरण अतिशय उत्तम असतं. आता पुढचा जो भाग आहे तो रिझनिंगचा तुम्ही म्हणलात ना की आता रिझनिंग एक म्हणजे विचार करणे आणि दुसरं म्हणजे अंदाज बांधणे, नियोजन करणे आणि भाषा अशा दोन चार गोष्टी आहेत त्याच्या त्याच्यावरती या जा आजार आहे हा त्याचा परिणाम आपल्याला होताना दिसत असतो. मग साधी गोष्ट जरी असली म्हणजे आज आपल्याला सकाळी उठल्यावरती स्वयंपाक करायचा आहे तर मग आपल्याला बघायला लागतं ना की आज कोण कोण जेवणार आहे, आज फ्रीजमध्ये आपल्या काय काय आहे, कुठली भाजी आधी संपायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये अंदाज बांधायला लागतात, प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन करायला लागतं. तर त्या गोष्टी नाही जमत. मग विचार करणे म्हणजे काय? विचार म्हणजे ही विचारांची सुद्धा एक मालिकाच असते की
1: साखळी,
0: म्हणजे ती शृंखला आहे.
1: एका
0: पाठोपाठ आपल्याला नियोजन पद्धतीने असे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. तर ह्या गोष्टी ज्या क्रमाने घडायला पाहिजे, ज्या रीतीने घडायला पाहिजे, त्या रीतीने होत नाही. आणि मग एकंदरीतच आपल्याला असं दिसतं की ज्या मेंदूच्या क्षमता आहेत त्या क्षमता थोड्या प्रमाणामध्ये कमी होत आहे असं आपल्याला सर्व स्थळांवर जाणवायला लागतं. असं म्हटलं तरी ते वेळ ठरू नये.
1: आता तुम्ही मंगेशकर हॉस्पिटल सोबत या संदर्भात काय काम करता? आणि पुढचा प्रश्न म्हणजे पेशंटची काळजी कशी घ्यावी लागते? घरातल्या लोकांनी काय केलं पाहिजे हे सगळंच सविस्तर सांगा.
0: हा चालेल. तर पहिल्यांदा आपण पेशंटच्या काळजीकडे येऊया आणि मग दिनानाथमध्ये काय काम करतो ते सांगते. तर अगदी सुरुवातीला हे आपल्याला लक्षात घ्यायचंय की आता डिमेन्शियाचं निदान झालंय पण म्हणून त्या व्यक्तीला काही कामं सांगायची नाही, त्याला त्याला काही करायला द्यायचं नाही असं नाहीये. बरेचदा असं वाटतं की अरे बाबांना एवढा मोठा आजार झालाय तर आता त्यांचं काय बरं करूया. त्यांचं स्वावलंबन टिकवणं अतिशय महत्वाचं असतं कारण ती जे कामं करतील ना त्या कामातून त्यांच्या मेंदूला चालना मिळणार आहे. कदाचित असं होईल की सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतील असं नाही पण कामाचे काही तुकडे ते व्यवस्थित करू शकतील. म्हणजे चार कामं एका वेळेला बाहेर गेल्यावरती त्यांना कदाचित नाही लक्षात राहणार पण एक काम ते व्यवस्थित करून येऊ शकतात. तर अशा वेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपल्याला करायचंय त्यांचं स्वावलंबन जपायचंय. दुसरा जो भाग आहे तो असा की त्यांना दिनक्रम लावून द्यायचा आहे. रुटीन हे डिमेन्शियाच्या मंडळींना अतिशय चांगलं कळतो आणि ते फॉलो केलं जातं, वर्षानुवर्ष ते फॉलो केलं जातं. त्यामुळे दिनचर्या त्यांची लावून देणं खूप महत्वाचं असतं. तिसरा जो भाग आहे तो सुरक्षिततेचा आहे. म्हणजे कधी कधी गॅस चालू आहे किंवा बंद आहे नाही लक्षात येणार, किंवा औषधं घेतली आहेत किंवा नाही ते लक्षात राहणार नाही, त्यामुळे चुकीची औषधं घेतली जातील, विडी बंद करायला पाहिजे हे लक्षात येणार नाही. तर काही जण माझे एक पेशंट होता ते देवघरामध्ये सातत्याने दिवा लावून ठेवलेला असायचा आणि त्याच्यामध्ये खूप तेल घालून ठेवलेलं असायचं, त्यात सगळ्या ठिकाणी चिकट तेलकट झालेलं असायचं. जर कोणीतरी घरामध्ये नसलं तर ह्या ठिकाणी काय बरं होईल आपण विचारही नाही करू शकत. तर आपल्याला हे प्रश्न दिसतात आणि त्यांची सुरक्षितता आपल्याला जपायची आहे, त्या सुरक्षिततेकडे लक्ष व्यवस्थित द्यायचं आहे. आणि रोज आपल्याला हे प्रश्न दिसतात त्यामुळे कुठल्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठल्या ठिकाणी लक्ष द्यायला नको हे आपल्याला कळतं.
1: एखादी व्यक्ती घरातून बाहेर गेली आणि घरच सापडलं नाही हे तर सगळ्यात भयंकर होऊ शकतं.
0: बरोबर आहे. तर तो वेगळाच प्रश्न आहे आणखीन आणि त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी करायला लागतात पण सर्वसामान्य जे काळजी घेण्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अजून एक दोन गोष्टी सांगायला हव्यात आणि त्या म्हणजे त्यांचं शारीरिक आरोग्य व्यवस्थित ठेवा. त्यांना रोज व्यायाम त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. मेंदूच्या साठी हृदयाच्या साठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या मेंदूच्या साठी चांगल्या आहेत. त्यामुळे आहार जर चांगला असेल तर त्याचा त्यांना फायदा होईल, रोजच्या व्यायामाचा त्यांना फायदा होईल. त्यांना किती पाणी प्यायचं हे नाही लक्षात येणार म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं कारण डिहायड्रेशनचा प्रश्न त्यांच्यामध्ये मोठा असतो आणि त्याच्यामुळे युरिनरी इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यांचं मानसिक आरोग्य जपायला लागतं कारण त्यांच्यामध्ये चिंता, काळजी, भीती, राग, गोंधळ अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सातत्याने दिसत राहतात त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. आणि मग जो भाग येतो तो अर्थातच समाजामध्ये त्यांनी मिसळायला हवं, त्यांचं सामाजिक आरोग्य सुद्धा जपायला हवं कारण त्यांना असं वाटत असतं की नको जायला, मला नीट बोलता येत नाहीये, मला नीट वागता येत नाही तर मला नको जायला. त्यामुळे ते घरातच बंद राहण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते पण त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायला लागतं. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्याच्याकडे कुटुंबियांनी लक्ष द्यायला लागतं.
1: हेच काम मंगेशकर हॉस्पिटलमध्ये होतं का?
0: नाही आता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काय होतं तर पूर्वी एक दोन गोष्टी सांगते की काळजी घेण्यातल्या काही आणखी महत्वाचे मुद्दे की हा जो काळजी घेण्याचा प्रवास आहे विशेषतः डिमेन्शिया पेशंटचा तो खडतर आहे अवघड आहे त्यामध्ये काळजी वाहक थकतात त्यामध्ये काळजी वाहकांना खूप ताण येतो त्यांचं जे जीवन असतं ते थांबल्यासारखं वाटतं आणि सातत्याने नवीन नवीन प्रश्न येत असतात सातत्याने नवीन नवीन आव्हानं येत असतात तर त्यासाठी आपली तयारी करायची आपण शिकून घ्यायचंय डिमेन्शिया म्हणजे काय त्याच्यासाठी जे काही प्रशिक्षण आहे ते घ्यायचंय वेगवेगळ्या प्रकारचे वागणुकीतले प्रश्न आपल्याला दिसतात त्याच्यासाठीची काय तंत्र आहेत ती कसे हाताळायचे ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जरूर करा आणि कुटुंबांनी एकत्र मिळून काळजी घ्या तुमच्या स्वतःसाठी वेळ काढा तुम्हाला पेशंटच्या पासून थोडासा मोकळा वेळ मिळण्याची तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची अतिशय आवश्यकता आहे तर हे महत्वाचं आणि आता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आम्ही काय करतो ते सांगते तर आमच्या दीनानाथ हॉस्पिटलचं मेमरी क्लिनिक आणि अल्झायमर सपोर्ट ग्रुप यांचा मिळून एकत्रित इंटिग्रेटेड असा प्रोग्राम आहे त्यामध्ये आमच्याकडे पेशंटच्यासाठी ऍक्टिव्हिटीज असतातच काळजी वाहकांच्यासाठीही आम्ही मदत करतो आधार देतो त्यांना आणि एकत्रितच समाजासाठी सुद्धा काही गोष्टी आम्ही करत राहतो तर काळजी वाहकांच्यासाठी म्हणून डिमेन्शियाचं मार्गदर्शन डिमेन्शिया पेशंटची काळजी कशी घ्यायची ते सांगणं त्यांच्यासाठी प्रशिक्षण ऑर्गनाईज करणं सपोर्ट ग्रुपच्या मीटिंग असतात दर महिन्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन तिथे वेगवेगळी लोक येतात की वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही चर्चा करतो माहिती देतो त्यांना मानसिक आधार देतो रोजच्या जीवनातले जे प्रश्न असतील ते कसे हँडल करायला पाहिजे त्याबद्दल सांगतो नंतर आमचा व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्यामध्ये हे जे काळजी ग्राहक आहेत ते कायम एकमेकांशी बोलत असतात तर ह्या अशा विविध गोष्टी काळजी ग्राहकांच्यासाठी होतात आणि संपूर्ण प्रवासामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर असतो आता जो पेशंटचा भाग आहे त्याच्यामध्ये महत्वाचा एक कार्यक्रम आमचा आहे तो म्हणजे कॉम्युनिटी ऍक्टिव्हिटी लॅब मेमरी लॅब म्हणतो आम्ही त्याला आणि ते आम्ही 10 सालापासूनच घेतो आहे त्याचबरोबर पेशंटच्यासाठी सोशलायझेशनच्या ऍक्टिव्हिटीज असतात कॉन्फेअर असते विविध प्रकारच्या काही म्युझिक असेल वेगवेगळ्या प्रकारचे काही ना काहीतरी कार्यक्रमांचे वर्षभर चाललेले असतात आणि याबरोबर समाजासाठी म्हणजे डिमेन्शियाची माहिती देणे सप्टेंबर महिना आमचा अवेअरनेस प्रोग्राम असतो त्यावेळेला मेमरी टेस्ट करतो आम्ही लवकर निदान मागून ह्याच्यासाठी प्रयत्न करतो याचबरोबर मेंदू सक्षम राहायला पाहिजे आपल्याला हा आजार कशाला हवा आहे तिथूनच तरी सुरुवात व्हायला पाहिजे मला वाटतं तर मेंदूला सक्षम कसं ठेवायचं ह्याच्यासाठी ते कार्यक्रम घेतो स्मार्ट सिनियर्स नावाचा असा कार्यक्रम मेमरी क्लब चालू झाले स्मार्ट सिनियर्सचा आता जसं एक नवीन रूप आम्ही केलंय तर त्याच्यामधून असे वेगवेगळे कार्यक्रम घेतो मेमरी टेस्ट आम्ही चालू केली आता दीनानाथ मध्ये जसं आता तुम्ही जाऊन रक्ताची चाचणी करता किंवा साखरेची टेस्ट करता शुगर तपासतो आपण तसंच आता मेमरी टेस्ट अगदी रोजच्या रोज आम्ही करतोय दीनानाथच्या न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आणि 15-20 मिनिटांमध्ये ती टेस्ट होते आणि त्यामुळे विस्मरण सर्वसाधारण आहे का गंभीर आहे
2: ते लक्षात
0: अंदाज आपल्याला लागू शकतो
2: वा खूप छान माहिती दिली तुम्ही आपल्याला वेळेची मर्यादा आहे असं वाटतं आपल्याला तासभर बोलत राहिलं तरी कमी आहे आणि ठिकठिकाणी अशी जिल्ह्यामध्ये सेंटर्स सुरू व्हायला पाहिजे तुमचं क्लोनिंग व्हायला पाहिजे म्हणजे अनेक लोकांना मार्गदर्शन होईल पण कधीही श्रोत्याला सांगते की दीनानाथ मध्ये जाऊन आपण मंगलाताईंना भेटू शकता आणखी काही प्रश्न असले तर विचारू शकता रेडिओ विश्वास तर्फे मंगलाताई तुमचे खूप खूप आभार
0: थँक्यू व्हेरी मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी
2: ऐकत राहा रेडिओ विश्वास तुमचं जगणं तुमचा आवाज

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत पुष्पांजली या चित्रपटामधलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्वरसंध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची. बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या कार्यक्रमातनं. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मेरे अपने या चित्रपटामधलं. गुलजार यांची शब्दरचना, संगीतकार सलील चौधरी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो
3: कार्यक्रमात यानंतर सगळीत आपण ऐकणार आहोत धडकन या चित्रपटामधलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात प्रेम धवन यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आखो आखो मे या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत. हसरत जयपुरी यांची गीतरचना, संगीतकार आहे शंकर जयकिशन.

0: कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा रविवार कारंजा मुंबई नाका HPT कॉलेज रोड म्हसरूळ पाथर्डी फाटा हनुमंत नगर नाशिक रोड नाशिक पुणे रोड चांदशी खुटवड नगर इंदिरा नगर पंचवटी सातपूर तिडके कॉलनी शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर

0: आपण ऐकलं बरसात या चित्रपटामधलं हस्य जयपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत होतं शंकर जयकिशन.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात गीतकार कवी प्रदीप यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामध्ये.

0: या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
4: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
3: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
4: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
3: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
4: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
5: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला. आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
8: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात। वर्मा मलिक यांचं, महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत आहे कठपुतली या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: आर्थिक गुंतवणुकीचे योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया असद भूपाली यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात रूप तेरा मस्ताना या चित्रपटामधलं.

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016500.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार खय्याम, आणि हे गीत आहे चंबल की कसम या चित्रपटामधलं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं। संपर्क करा 91-300-20888। विश्वास बँक, विश्वासाचं नातं।
1: ऐकूया शोमंतर या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत। गीतकार जान निसार अख्तर आणि गीताला संगीत आहे OP नय्यर यांचं।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे. नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, चौथी
1: किनारा. या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल द बर्मन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत मासूम या चित्रपटामधलं आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं जीवा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: दादी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन, चित्रपट आहे चिराग.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः. कालाय तस्मै नमः अंतर्गत आपण ऐकतोय मुक्ता आर्ट्स. सुभाष घई निर्मित व दिग्दर्शित सिनेमा हिरो यात प्रथमच जॅकी श्रॉफ, मीनाक्षी शेषाद्री, शम्मी कपूर, संजीव कुमार, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल. 3 करोडच्या सिनेमाने 17 करोडचा धंदा केला. डिंग डॉंग ओ बेबी सिंग सॉंग,

निर्देशक राजीव मेहरा यांचा एक जान है हम, यात राजीव कपूर, दिव्या राणा, शम्मी कपूर, संगीत अनु मलिक यांचं होतं. यातलं हे गाणं बऱ्यापैकी दिल लगाना तुम क्या जानो. निर्माता श्यामसुंदर शिवदासानी, दिग्दर्शक अंबरीश सैगल, शम्मी कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि टीना मुनीम, संगीतकार बाप्पी लहरी. यातलं हे गाणं राही हू मैं कहा मेरी मंजिल, आन और शान. निर्देशक रवी टंडन, यात शम्मी कपूर, ऋषी कपूर, मौसमी चटर्जी, संगीतकार आर डी बर्मन. हे गाणं पण बऱ्यापैकी गाजलेलं होतं. शहरी बाबू है मेरा यार, एक इंडो रशियन प्रोजेक्ट, निर्माता एफ सी मेहरा व निर्देशक उमेश मेहरा, संगीत अनु मलिक, या सनी देवल, पूनम धिल्लो, शम्मी कपूर, झीनतवान, प्राण आणि बरेचसे रशियन कलाकार होते. शम्मी कपूरचा रोल यात पीर बाबाचा आणि पाहुणा कलाकार म्हणून होता. सोनी मेरी सोनी,

राम तेरे कितने नाम हा पी माधवन निर्देशित सिनेमा ज्यात रेखा संजय कुमार प्रेम चोपडा व शम्मी कपूर शम्मी कपूरचा गेस्ट अपिअरन्सच होता. निर्माता केडी मेहता व निर्देशक एस व्ही राजेंद्र सिंग बाबू एक्से भले दो यात शम्मी कपूर शर्मा टागोर कुमार गौर आणि रती अग्निद्री होते. संगीत आर डी बर्मन यांचं होतं. लापा चंगा मेनाचे हे गाणं बऱ्यापैकी ठीक होतं. किशोर कुमार शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पोंडवाल हे गाणं शम्मी कपूर आणि शर्मा टागोरवर चित्रित आहे. आजारी मेरी राम बोरी सलीम अख्तर निर्मित आणि एस ए चंद्रशेखर दिग्दर्शित सिनेमा बलिदान यात जितेंद्र श्रीदेवी शम्मी कपूर कादर खान संगीत बप्पी लहरी याचं होतं. करे कोण भरे कोण हे गाणं पण ठीक होतं. मोती सागर निर्मित व आनंद सागर दिग्दर्शित सिनेमा बादल ज्यात मिथुन चक्रवर्ती पूनम धिल्लो आणि शम्मी कपूर बाप क्रिस्टो संगीत बप्पी लहरी याचं होतं. टूटे ना दिल का वादा हे गाणं पण बऱ्यापैकी गाजलं होतं. शशिलन नायर चा कर्मदाता ज्यात मिथुन चक्रवर्ती अमृता सिंग आणि शम्मी कपूर होते. संगीत अनु मल्लिक यांचं. धनक धनक धनी धैया जॅकी श्रॉफ डिंपल कपाडिया शम्मी कपूर अनुपम खेर यांचा अल्ला रखा. अनवर लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गाणं परवर दिगारे आलम. अनिल शर्मांचा हुकुमात ज्यात धर्मेंद्र रती अग्निहोत्री शम्मी कपूर आपण गेस्ट रोल होता. इजाजत आर के गुप्ता निर्मित आणि गुलजार दिग्दर्शित यात नसरुद्दीन शहा रेखा अनुराधा पटेल शम्मी कपूर गीत गुलजार आणि संगीत आर डी बर्मन. गुलजारांनी एक गाणं लिहिलं आणि ते आर डी बर्मनकडे चाल लावायला गेले. ते गाणं बघितल्यानंतर आर डी बर्मन म्हणला हे काय गाणं आहे का तू ज्या लिहून आणशील टाइम्स ऑफ इंडिया म्हणशील याला चाल लावा. पण गुलजार पक्के होते. त्यांनी बरोबर आर डी बर्मनला समजावलं आणि ते गाणं होतं मेरा कुछ सा

या गाण्याकरता गुलजार यांना बेस्ट लिरिसिस्ट आणि आशा भोसले यांना बेस्ट फिमेल सिंगरचं अवॉर्ड पण मिळालं असा ते किस्सा मला आठवतो. इजाजत सरकार 17-18 वर्षाआधी सिनेमा होता 1969-70 मेराराम जोकर. जोकरच्या जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं गाणं हवं होतं आणि लिहिणारे होते कवी गोपालदास नीरज. नीरज यांनी लिहिलं आणि शंकरसेनकडे गेले. शंकरसेन गाणं पाहिलं आणि ते म्हणाले हे काय गाणं आहे, याला काय चाल लावणार. शम्मी कपूर नीरज शंकर देखील शेवटी नीरजने चालीत म्हणून दाखवलं आणि मग ते गाणं मन्नाडेने म्हटलं आणि या गाण्याला पण बेस्ट प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मन्नाडेला मिळाला. ए भाई जरा देख के चलो

बी एस शाह द्वारा निर्मित आणि के बापैया द्वारा दिग्दर्शित हिम्मत और मेहनत में जितेंद्र श्रीदेवी शम्मी कपूर संगीत बप्पी लहरी वो एक दोस्त जो तुम मुझे गल ठीक ठाक होता कल्पतरु दिग्दर्शित बड़े घर की बेटी ज्यात ऋषि कपूर मीनाक्षी शेषाद्री शम्मी कपूर यात एक पाहुणा कलाकार दाता बंटवारा मोहब्बत का पैगाम या सर्व सिनेमात शम्मी कपूर ने छोटे मोठे रोल्स केले बऱ्याच सिनेमात बड़े ठाकूर किंवा हिरो हिरोईनच्या पित्याचं वगैरे काम केलं राज कपूरच्या स्वप्नातील सिनेमा म्हणजे नायक हिंदुस्थानी आणि नायिका पाकिस्तानी राज कपूरने मोठा उत्साहाने हिना सुरू केला पण मध्येच त्याचा मृत्यू झाला पुढे रणधीर कपूर व राजीव कपूर ने तो पूर्ण केला यात निवेदक होता शम्मी कपूर हिरो अर्थात ऋषि कपूर आणि हिरोईन पाकिस्तानी झेबा बख्तियार संगीत रवींद्र जैनचं दे

सिनेमाचं गणित इतकं बेभरवशाचं असतं की शशी कपूरने खूप कठीण दिवस पाहिले, अगदी असे की मोठ्या हिरोईन्स म्हणायचं की या हिरोपेक्षा आमचा ड्रायव्हर बरा. त्यामुळे सुरुवातीला त्याबरोबर नंदात जास्त होती. मग काय बदललं, सिनेमे हिट व्हायला लागले. एकावेळी त्याच्याकडे 150 चित्रपट साईन केलेले होते. त्याला एका पत्रकाराने विचारलं पण की एवढे सिनेमे तू केव्हा पूर्ण करणार, त्यावर तो म्हणला हा विचार मी काय करू, हा विचार तर निर्माता करेल. तो इतका बिझी होता की एक सिनेमा बहुधा कोई जीता कोई हारा होता. डबिंग सुरू होतं आणि स्टुडिओला आग लागली, डबिंग कॅन्सल झालं. डबिंगची पुढची डेट ही 1 वर्षानंतरचीच होती. बिझी स्टार शिफ्टमध्ये काम करतात, पण शशी कपूर एवढा बिझी होता की तो तासाने काम करायचा. त्यांनी एक सिनेमा रशियन प्रोजेक्ट क्रॅश ठरला, नाव होतं अजुबा. त्याची इच्छा होती राज कपूरने डायरेक्ट करावं, पण तब्येतीमुळे त्याला शक्य झालं नाही. हिराच अर्धवट राहिला. मग नंतर मनमोहन देसाईंना विचारलं, पण गंगा जमनाच्या अपयशामुळे ते रिटायरमेंटच्या मूडमध्ये होते. शेवटी स्वतःच डायरेक्ट केला. त्यात अमिताभ, डिंपल कपाडे आणि शम्मी कपूर, अमरीश पुरी असा पोशाखबाज सिनेमा तो होता, राजा राणींचा सिनेमा होता. यातलं हे गाणं मेरा नाम है अली.

हमेशा ये फरियाद करते रहोगे रहोगे हमेशा ये।

तेरा ध्यान किधर है बिरादर, पलट तेरा ध्यान किधर है।

यानंतर शम्मी कपूरने मस्त कलंदर नावाचा सिनेमा, ज्यात धर्मेंद्र, डिंपल कपड्या, शक्ती कपूर वगैरे होते, त्याचं दिग्दर्शन राहुल रवील यांचं होतं, संगीत लक्ष्मीकांत पराल यांचं होतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ज्यात नपुंसकाचा रोल अनुपम खेर यांनी केला, जे हिंदी सिनेमात प्रथमच दाखवलं होतं. त्या कॅरेक्टरचं नाव होतं पिंकू. यानंतर शम्मी कपूरने बरेच सिनेमे केले, पण ज्यात तो चरित्र भूमिकेतच होता. छोटे मोठे कमियोज पण केले, पण त्याच्यावरला फारसे गाणी आली नाहीत. त्याचा शेवटचा सिनेमा होता रॉक स्टार, ज्यात त्याचा पुतण्या रणवीर कपूर आणि नरगिस फाखरी होते. व शम्मी कपूरने उस्तादची भूमिका केली होती. हा सिनेमा खूप चालला. संगीत ए आर रहमान यांचं होतं आणि यातलं साड्डा साड्डा हे गाणं पण बऱ्यापैकी गाजलं होतं.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: चालू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

0: سبحان اللہ سبحان اللہ بابا سید تم کتنا اچھا گانا گاتی ہے.
1: تمہیں گانا پسند آیا؟
0: وہ بہت پسند ہے. وہ چیز کا مطلب نہیں سمجھ جاتے.
1: اس کا مطلب یہ ہے خان, جس طرح دن اور رات میں کتنا فرق ہوتا ہے, لیکن شام کا وقت ان دونوں کا بھید بھاؤ مٹا دیتا ہے. اسی طرح میری تمہاری بولی میں فرق ہے, رنگ روپ میں فرق ہے, لیکن دل میں پیار ہو تو سب ایک ہے, کوئی فرق نہیں.
0: سبحان اللہ, وہ بابا صاحب تم کتنا بڑا بات بولے, خدا کا قسم کتنا بڑا بات.
2: फरमाइश आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

ए क्या अंग्रेजी बोलता है, सीधा साधा बोल।

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

ना।

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: मम्मी
1: किससे कह रही हो?
0: आपसे?
1: मुझसे? कौन हो तुम? ये घर तुम्हारा है? ये आपको क्या हो गया मम्मी? आपकी तबीयत कैसी है?
2: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

अमृताचा घनभर स्वर तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?

0: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16512.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

मनःशांतीच्या या आनंद वनभवनात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामींच्या अलौकिक जीवन यात्रेचं, त्यांच्या आकाशव्यापी कार्याचं वर्णन तरी कसं करायचं. चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच रामनवमीला हा राम अवतार प्रगटला. मराठवाड्याच्या जामगावी राम जन्मोत्सव सुरू असतानाच ठोसरांचा नारायण जन्माला आला. बालपणाच्या निरागस दिवसामध्येच चिंता करतो विश्वाची हा ध्यास ज्यांना लागला, त्या संत श्रेष्ठ रामदासांचं अवघं आयुष्यच एक करुणाष्टक होतं. निरीक्षण, चिंतन, व्यासंग, सुखदुःखांचे पहाड पचवून रामदासांचा प्रत्येक श्वासच दासबोध झाला. जय जय रघुवीर समर्थ ही त्यांची अनुभूती होती. जीवनाच्या पूर्वार्धात सर्व शास्त्रांचा व्यासंग केल्यानंतर भोवतीच्या धर्म मार्तंड आणि विद्वज्जनांची असंख्य मतमतांतर ऐकल्यानंतर रामदास एकाच निष्कर्षाप्रत आले, भक्ती विण सर्व क्षीण. प्रत्येक क्षणाच्या मंथनातून नवनीताप्रमाणे व्यक्त झालेला सत्य कोणते मानावे या ध्यासाचा हा प्रवास, त्या अंतरीच्या प्रवासाची ही एक तगमग.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.